सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948, 6 जुलै 2024. पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या या प्रातकालीन प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: अनंतलाल आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धून श्रोतेहो आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर. पहाटेचे 5:55 आणि 5 सेकंद झालेत. गिरवाणवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया शरद सुतवणे यांनी गायलेलं पारंपरिक शिवषडाक्षर स्तोत्र.

0: गिरवाणवाणी या कार्यक्रमात शरद सुतवणे यांनी गायलेलं पारंपरिक शिवषडाक्षर स्तोत्र श्रोतेहो आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: रम्य पहाट सनईचे सूर आणि भक्तिगीतांची प्राजक्त.

आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रभात वंदन कार्यक्रमाची सुरुवात आज करूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या रचनेनं। संगीत आहे राम कदम यांचं।

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती सुधीर मोघे यांची भक्तिरचना. संगीत होतं सुधीर फडके यांचं. प्रभातवंदन कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात मध्यमलहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:13:20 झालेत. यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना गायली होती सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी. आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिंतन या सदरात शुभदा मुळे यांचे विचार.
1: पवित्र आणि महान अशा महाराष्ट्रभूमीला थोर अशी संत परंपरा लाभली आहे. आधुनिक काळात 19व्या आणि 20व्या शतकाच्या संधिकालात

0: विदर्भ भूमीमध्ये श्री गुलाबराव महाराज हे अलौकिक संत होऊन गेले. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात माधान हे छोटंसं गाव आहे. माधानच्या मोहोड कुळातील गोदूजी पाटील आणि आलोकाबाई यांच्या उदरी 6 जुलै 1881 रोजी हे अलौकिक बालक जन्माला आले. त्या बालकाचे टवटवीत गुलाब पुष्पासारखे रूप पाहून त्याचे गुलाब हे नामकरण झाले. पण जन्मतःच हे बालक ज्ञानदृष्टी घेऊन आले होते, कारण बाळ तान्हे असतानाच त्याची दृष्टी गेली. योग सामर्थ्य संपन्न असे हे गुलाबराव महाराज थोर तत्वचिंतक, व्यासंगी विचारवंत, भक्तीला एक नवीन आयाम देणारे आणि मधुरा भक्तीचे प्रवर्तक असे श्रेष्ठ संत पदाला पोचले. त्यांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुमंत्र दिला होता, म्हणून ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणत. स्वतःमध्ये ते स्त्री भाव अनुभवित, त्यामुळे स्वतःला कृष्णपत्नी पण म्हणवीत असत. अद्वैत भक्तीतील एक परमोच्च भक्ती म्हणजे मधुरा भक्ती होय. या मधुरा भक्तीचाच त्यांनी पुरस्कार केला. महाराजांची दिव्य शक्ती, असाधारण कवित्व शक्ती आणि उत्स्फूर्त अभ्यासपूर्ण वक्तृत्व यामुळे मोठमोठे विद्वान, प्राध्यापक, सुशिक्षित लोक प्रभावित झाले होते. महाराज बोलू लागले की ते रात्रभर बोलत. हे बोलणं तत्वचिंतनात्मक, उद्बोधक असे. वाणीचा ओघ प्रचंड असे आणि त्यात अनेक विषय असत. अवघ्या 34 वर्षांच्या आयुष्यात महाराजांची ही निर्माण झालेली प्रचंड ग्रंथसंपदा आश्चर्य वाटण्यासारखी आहे. एकदा ज्ञानेश्वरीतील एका ओवीबद्दल चर्चा चालू असताना एका अनुयायाने महाराजांना प्रश्न विचारला. महाराज, आपण ज्ञानेश्वर माऊलींना पाहिलंय, कारण त्यांनी प्रत्यक्षपणे तुम्हाला अनुग्रह दिला आहे, तर मग ते कसे दिसले हे आम्हाला सांगा. त्याबरोबर महाराज म्हणाले, तुम्ही एखाद्या कुशल आणि सात्विक वृत्तीच्या चित्रकाराला घेऊन या. त्याप्रमाणे मंडळींनी तशा प्रकारच्या चित्रकाराला आणले. प्रज्ञाचक्षू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर त्याने चित्र काढले. माऊलींच्या प्रेरणेनेच ते चित्र चित्रकाराने रेखाटले. त्या सुंदर चित्राने आज उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. रत्नजडित सिंहासनावर पद्मासन घालून ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. मूर्ती अत्यंत देखणी आणि सुंदर आहे. मस्तकावर जरतारी मंदिर आहे. भरजरी शाल खांद्यावर आहे. कटीला भरजरी पितांबर आहे. कंठात सुंदर पुष्पमाला आहे. ललाटावर कस्तुरीचा टिळा आहे. सर्वत्र तेज फाकलेले आहे. अशी तेजपुंज सुरेख मूर्ती मला दिसली, असे महाराज म्हणाले. ते चित्र पाहून त्या काळातले विद्वान प्राध्यापक ल. रा. पांगारकर म्हणाले, महाराज, संन्याशाचा मुलगा असून माऊलींचा एवढा सन्मान कसा काय झालेला दिसतोय. असं विचारताच महाराज उत्साहाने सांगू लागले, माऊलींचे उत्तरेकडे यात्रेच्या निमित्ताने काशी क्षेत्री जाणं झालं. तिथे ब्रह्मवृंदांनी यज्ञ केला होता. तेव्हा अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा याबद्दल एकमत होत नव्हतं. त्याच रात्री सर्वांना दृष्टांत झाला की उद्या तुम्ही याल तेव्हा एक तेजस्वी योगी राणा तुम्हाला दिसेल, तोच अग्रपूजेच्या सन्मानाला योग्य ठरेल. सकाळी सर्वांनी एकमेकांना एकच दृष्टांत सांगितला. त्याचवेळी एक तेजपुंज योगी त्यांनी दर्शन घेताना पाहिला. त्याचवेळी महाराजांचा सत्कार व नंतर पूजा झाली. त्यावेळची ही मूर्ती आहे. ही अनुभवाची खूण आत्मानुभवी गुलाबराव महाराजांनी सांगितली. अखिल जगताला आनंद देणारी हीच ती ज्ञानेश्वर महाराजांची चित्र प्रतिमा होय.
1: चिंतन या सदरात शुभदा मुळे यांनी व्यक्त केलेले विचार आपण ऐकलेत आणि याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करतोय. नमस्कार.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर. सकाळचे 6:30 वाजत आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा आज दुसरा भाग. निर्मिती सहाय्य किरण ढगे सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर या सदरात

त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा आज दुसरा भाग. निर्मिती सहाय्य किरण ढगे, सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर या सदरात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याचा दुसरा भाग, सहभाग प्रशांत अवचट. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा 18 भाग, अध्याय 2 श्लोक 11, विवरण लेखन मृणाल साने यांचं, श्लोक गायन केलंय स्मिता गाडगे यांनी, निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 12:30 आणि 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 9:00 मराठी चित्रपट संगीत.

साडेनऊ वाजता व्यक्तिवेध या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बावीसकर यांच्या विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज पूर्वार्ध सादर करते विनायक मोरे. 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत, 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रमाकांत परांजपे यांचं व्हायोलिन वादन राग गुजरी तोडी. 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात आत्तर क्षणांचा दरवळ या अंतर्गत सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपुरी यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम 1:00 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 2:45 आणि 2:30 नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आमच्या दुसऱ्या सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टेट युन या सदरात 7 जुलै या वर्ल्ड चॉकलेट डेच्या अनुषंगानं खास कार्यक्रम कुछ मीठा हो जाए. लेखन आणि निवेदन रुचिरा पालकर, सादर करते धीरज केदारी. 10:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमात रूपक साहित्यवारी. लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी यांचं. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात ऊस पिकातील हुमणी कीड आणि एकात्मिक नियंत्रणाचे उपाय याविषयी डॉक्टर संतोष कुमार मोरे यांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर बाजारभाव. 7:15 कार्यक्रम 1 कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि सभेच्या शेवटी 10:10 फोन इन आपली आवड. श्रोत्याहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोतेहो, 6 जुलै या दिवसाचं ऐतिहासिक महत्व काय आहे हे जाणून घेऊया. 1885 लुई पाश्चर यानं रेबीज रोगावरच्या लशीची यशस्वी चाचणी केली. 6 जुलै 1892 या दिवशी ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तीची निवड झाली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे इथं स्थापना 1910 साली या दिवशी झाली. 1947 रशियात AK-47 या बंदुकांच्या उत्पादनाला सुरुवात झाली. पुणे मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यानचा रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा मार्ग वाहतुकीला खुला झाला. तो दिवस होता 6 जुलै 1982. 2006 चीन युद्धापासून बंद असलेली भारत आणि तिबेट यांना जोडणारी नाथुला ही खिंड 44 वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1837 संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, इतिहास संशोधक आणि समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भांडारकर. 1901 साली या दिवशी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म झाला. 1920 अर्थतज्ज्ञ डॉ विनायक महादेव तथा वी.म. दांडेकर. इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचं पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक गाजलं. दाक्षिणात्य संगीताचे गायक आणि व्हायोलिन वादक डॉ एम बालमुरली कृष्णन यांचा 6 जुलै 1930 या दिवशी जन्म झाला. लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्म 1927 साली या दिवशी झाला.
1: वाचकाच्या किंवा ज्यांना मी गोष्ट सांगतोय त्यांच्या मनासमोर ते सगळं उभं राहणार नाही दृश्य. ते उभं राहण्यासाठी म्हणून कल्पना करावी लागते आणि मला मी लिहिताना मला सगळं दिसतंच. ते मुळे मला ते होल्याचे शब्द ऐकूच येतात. तो कसा चालला मी तर त्याचे फडक फडक त्याच्या पायतानाचा आवाज किंवा त्याच्या धोत्राचा आवाज सुद्धा मला ऐकू येतो. इतकं ते माझ्या पुरतं खरं असतं सगळं.
0: 1952 साहित्यिक रेखा बैजल. आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1854 जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा आज स्मृतिदिन. 1986 साली त्यांचं निधन झालं.
2: इमर्जन्सी इन एनी कंट्री इज अ टेम्पररी मेजर अँड इन इंडिया ऑल्सो इट शुड बी अ टेम्पररी मेजर व्हेन द कंडिशन हॅज प्रॅक्टिकली अस्युम्ड नॉर्मलसी देअर इज नो केस फॉर एनी फर्दर एक्सटेन्शन ऑफ इमर्जन्सी.
0: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक चेतन आनंद यांचं 6 जुलै 1997 या दिवशी निधन झालं.
3: नाम
4: रांझा मेरा नाम है.
3: पूछ क्या काम है. काम क्या, तुमसे कुर्बान है बातें करने का अरमान. कैसे मुमकिन है ये.
0: नीचा नगर, हकीकत, आखरी खत, हीर रांझा हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर 6:35 होत आहेत. ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.

0: कसोटी क्रिकेटपटू आणि शैलीदार फलंदाज एम एल जयसिंहा यांचं निधन 1999 साली या तारखेला झालं. 2002 उद्योगपती धीरूभाई अंबानी.
1: 2002 दिनविशेष आपण ऐकलेत. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी या सदरात एल निनोच्या

0: या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन या विषयीची माहिती प्रसारित करत आहोत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कापूस हे एक महत्वाचं नगदी पीक असलं तरी गेल्या काही दशकापासून पिकामध्ये समस्या वाढत आहेत. उत्पादन खर्चामध्ये वाढ होत असल्यामुळं उत्पन्नात घट होते. यावर्षी तर एल निनोमुळं पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा आणि वाढीच्या काळात खंड पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशा स्थितीत बदलत्या हवामानाप्रमाणे कपाशी पीक लागवड व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करणं गरजेचं आहे. कपाशीचे मूळ सोटमूळ प्रकाराचे असून ते जमिनीत 1 मीटरपेक्षा जास्त खोल वाढतात. त्यामुळं ओलावा धारण क्षमता अधिक असणाऱ्या खोल आणि काळ्या जमिनीत कापूस लागवड करावी. अनेक वर्ष कापूस पिकानंतर पुन्हा कापूस घेतल्यास कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जमिनीची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळं कोरडवाहू भागामध्ये ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकांनंतर तर बागायती लागवडीमध्ये हळद, मका, गहू, भुईमूग या पिकानंतर कापूस लागवड करावी. येत्या हंगामामध्ये पावसाचं वितरण असमान राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पडणाऱ्या पावसाचं पाणी जास्तीत जास्त मुरवण्याच्या उद्देशानं मशागत करावी. त्यात खोल नांगरणी आणि कठीण जमिनीमध्ये सबसॉयलरचा वापर करावा. त्यानंतर 2 वखराच्या पाळ्या द्याव्यात. सध्या बाजारामध्ये कपाशीचे अनेक बीटी संकरित वाण उपलब्ध आहेत. मात्र आपल्या भागात उत्तम उत्पादन देणारा, कमी कालावधीचा, कीड रोगांना कमी बळी पडणारा, कोरडवाहूसाठी मध्यम बोंडाचा आकार तर बागायतीसाठी मोठे बोंड असणारा, रुईचे अधिक प्रमाण आणि धाग्याची उत्तम प्रत असणारा वाण निवडावा. वाढीच्या काळात पावसाचा खंड पडल्यास उत्पादनामध्ये घट संभवते, म्हणून पाण्याच्या ताणास सहनशील वाण निवडावा. कापूस उत्पादनामध्ये संकरित बियाणं खरेदीवर दरवर्षी मोठा खर्च करावा लागतो. त्याऐवजी बीटी कपाशीचे सरळ वाण वापरल्यास बियाणावर होणारा खर्च कमी करता येईल. असे बीटी सरळ वाणापासून निघणारी सरकी पुढील वर्षी बियाणं म्हणून वापरता येईल. कपाशीच्या लागवडीस विलंब झाल्यास प्रकर्षानं घट होते, त्यामुळं लागवडीस विलंब करू नये. मान्सूनचा 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर 15 जुलैपर्यंत कापूस लागवड करावी. मध्यम जमिनीवर सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी 90 बाय 15 सेंटीमीटर आणि भारी जमिनीवर जवळच्या अंतरावर लागवडीसाठी 90 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने लागवड करावी. येत्या हंगामात पीक वाढीच्या काळात पावसाचा खंड पडण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये कपाशीला पाते, फूल, बोंड लागण्याची अवस्था राहू शकते. त्या काळात ओल कमी पडल्यास मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. त्यामुळं उपलब्धतेप्रमाणे संरक्षित सिंचन द्यावं. कीड व्यवस्थापनासाठी लागवड पूर्व व्यवस्थापन करावं. यामध्ये पराट्या आणि अवशेषांची शेतात, बांधावर तसंच गावात साठवण करू नये. दीर्घ कालावधीच्या वाणांची लागवड करू नये. पिकांची फेरपालट करावी. शिफारशीपेक्षा अधिक नत्राचा वापर टाळावा. आंतरपीक म्हणून मूग, उडीद, सोयाबीन, चवळी, झेंडू, मका, ज्वारी, राळा, भगर, एरंडी इत्यादी पिकांची लागवड करावी. कडुनिंबाच्या बिया म्हणजेच निंबोळी जमा करून वाळवून ठेवाव्यात. बोंड 40% फुटल्यानंतर सकाळच्या वेळी वेचणी करावी. कपाशीला काडी कचरा, माती आणि इतर पदार्थ चिकटून येणार नाही याची काळजी घ्यावी. कापूस ओलसर असल्यास सावलीमध्ये तो वाळवावा. वाण निहाय आणि वेचणी निहाय कपाशीची वेगवेगळी साठवणूक करावी.
0: एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन याविषयीची माहिती श्रोते हो आपण ऐकलीत कृषी वाणी या सदरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तूर्त 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरूम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात. परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे.

0: रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुन्हा ऐकू शकता 2:05. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत. आवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलले?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे.
0: बर,
1: की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
0: बरोबर.
1: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
0: बरोबर.
1: या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
0: बरोबर.
1: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता, त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
0: बरोबर.
1: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
0: बर, वा.
1: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
0: बरोबर,
1: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी, या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेस मध्ये आम्ही कार्यक्रम केले.
0: बरोबर.
1: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
0: बरोबर,
1: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
0: बरोबर,
1: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला

0: प्रागुपान्त्य चक्रे स्थानं सुरक्षितम्। इतः परम् असौ फेलिक्स् नगरे उत डेवी वोचेस् इत्यनेन सह क्रीडां करिष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो आपण ऐकत आहात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर 7:20 झालेत। आजचा विचार आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
6: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: ऐकूया आजचा विचार। प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा। आयुष्य खूप आनंदात जाईल। आयुष्य नेहमीच एक आपल्याला संधी देतं, सोप्या भाषेत त्याला आज असं म्हणतात। आजचा विचार पुन्हा एकदा। प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा। आयुष्य खूप आनंदात जाईल। आयुष्य नेहमीच एक आपल्याला संधी देतं, सोप्या भाषेत त्याला आज असं म्हणतात। हा होता आजचा विचार, आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
8: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी। काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या। मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं। काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात। मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11:00 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून विषय मीच माझी राणी।

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद

0: साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतीसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553705 किंवा 1706.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 13 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात।
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

सुनीता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण, ठाणे, पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं, दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 वाजता रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्यूमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासन केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे.

0: शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृत साठ्यात म्हणजेच जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10 ते 15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गोआधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10 लाख विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणी.
3: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर 7:22:20 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
7: मी म्हणते जुनं तेच सोनं.
8: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
7: जुना, नवा,
1: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत,
0: अच्छा,
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तांबू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, SMS

टेक्स्ट मेसेज, जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट

0: अकाउंट मधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे. जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहे तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयछेडी व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही,
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याची त्यांची

0: अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लाईक पड्डी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kilohertz. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:40.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:40 आणि 10

0: सेकंद झालेत, ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संघ.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

दुसऱ्या अध्यायातला हा 11वा श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे, श्री भगवान म्हणाले, अर्जुना तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवादही करतोस, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसं शोक करत नाहीत. या श्लोकासाठीचा आचार्य विनोबांनी लिहिलेला समश्लोक असा आहे, करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी, मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानवंत न जाणती. या श्लोकापासून भगवंतांच्या उपदेशाला सुरुवात होत आहे. भगवद्गीतेची सुरुवात जरी इथपासून होत आहे असं म्हटलं तरी त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत गरजेची आहे. युद्ध न करण्यासाठी अनेक कारणं अर्जुनांनी पुढे केली. आपलं म्हणणं तो अगदी खात्रीशीरपणे मांडत होता. इतकी वर्ष ज्याची वाट पाहिली त्या ऐन क्षणी त्यांनी असा विपरीत निर्णय घेतला होता. या निर्णयामागची आपली नीतिवचनं सांगत होता, आपला बुद्धिवाद मांडत होता. एका मतिभ्रष्ट झालेल्या बुद्धिवंताचं तो एक उत्तम उदाहरण होऊ पाहत होता. या युद्धांनी आपलं काही श्रेयस होणार नाही याची त्याला खात्री वाटू लागली होती. ज्या धर्माची त्याला पारख होती तो धर्मच युद्धाच्या या घोर कर्मात त्याला दिसत नव्हता. संपत्ती, सुखोपभोग आणि राज्य हेच या युद्धाचे हेतू आहेत असा समज त्यांनी करून घेतला होता. पारलौकिक फळावर दृष्टी ठेवता लौकिकातलं हे सुख त्याला त्याज्य वाटणं स्वाभाविक होतं. व्यक्तिगत श्रेयसाची चिंता आता त्याला जास्त डसू लागली होती. कर्माचा त्याग आता त्याला अधिक श्रेयस्कर वाटू लागला होता. सत्ता, विजय, राज्य इतकंच नव्हे तर कीर्तीचाही त्याग करण्यासाठी तो तयार झाला होता. त्याचं अधःपतन मोठं आश्चर्यकारक होतं. धर्म आणि अधर्म यातला विवेक त्यांनी गमावला होता. इतकंच नव्हे तर जे अशाश्वत आहे त्याला शाश्वत मानत होता, जे अनिश्चित आहे त्याला निश्चित समजत होता. श्रीकृष्णांनी ओळखलं की अर्जुनाचा हा मोह काही साधा सुद्धा नाही, वरवरच्या समजावण्याने तो दूर होणार नाही. ज्या संन्यास मार्गावर त्याची जायची तयारी होती त्याच मार्गातलं

दान देणं गरजेचं होतं. नुसती भगवी वस्त्र परिधान केली आणि हाती भिक्षापात्र घेतलं म्हणजे काही संन्यास पूर्ण होत नाही. संन्यासाची परिभाषा ज्ञानाशी जोडलेली असते. त्याच ज्ञानाची आता थेट ओळख भगवंत करून देणार होते. एक गुरु आपल्या शिष्याला जसा उपदेश करतात तसाच उपदेश भगवंत अर्जुनाला करणार आहेत. आपल्या मुखावरचं स्मित तसंच विलासत ठेवून भगवंतांनी धीर गंभीर वाणीने बोलण्यास प्रारंभ केला. जे शोक करण्यास पात्र नाहीत अशांसाठी तू शोक करतो आहेस, शिवाय पांडित्याच्या गोष्टीही करतोयस. खरा ज्ञानी पंडित जे गेले आहेत त्यांचा आणि जे गेले नाहीत त्यांचाही कधी शोक करत नाहीत. त्यामुळे तुझा हा शोक व्यर्थ आहे. तू आपण अपे नेणसी परी या कौरवाते शोचू पाहसी हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू स्वतःची ओळख तर विसरला आहेसच, वर या कौरवांसाठी मात्र शोक करतोयस, याचा आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटतोय. खरोखर किती विरोधाभास होता अर्जुनाच्या वर्तनात. तो मोठमोठ्या ज्ञानाच्या गप्पा तर मारत होताच, पण त्याचबरोबर आप्तजनांचे मृत्यू आणि त्यांच्या मृत्यूचं कारण तो स्वतः अशा दुहेरी दुःखांनी व्याकुळ होत होता. तो त्याचं जीवनध्येय साध्य हरवून बसला होता. ज्यांच्या प्रति ममत्व दाखवणं योग्य नव्हतं त्यांच्यासाठी अश्रू ढाळत होता. ज्यांना तो स्वजन असं संबोधत होता ते कुठे असा त्याच्याबद्दल विचार करत होते. त्यांचे निर्णय पक्के होते, विचार स्पष्ट होते आणि कृतीत उतरवण्यासाठीही ते सज्ज होते. मग ज्यांचं वर्तन नीतीला धरून नाही त्यांच्यासाठीचा शोक व्यर्थच ठरतो. त्यामुळे लौकिकाचा विचार करता त्याचं वागणं चुकीचं तर होतंच, शिवाय पारमार्थिक दृष्ट्याही अयोग्य होतं. कारण जी गोष्टच शोक करण्याची नाही तिचा शोक केला जात होता. आपल्या गीता रहस्य या ग्रंथामध्ये लोकमान्य टिळक लिहितात, मनुष्य म्हणजे केवळ देहरूपी नुसती वस्तू नसून देह आणि आत्मा यांचा समुच्चय. पैकी मी या अहंकार रूपाने व्यक्त होणारा आत्मा नित्य आणि अमर आहे. मरण किंवा मारण हे शब्दच त्याला लागू पडत नाहीत आणि त्याचा शोकही करू नये. बाकी राहिला देह, हा तर बोलून चालून अनित्य आणि नाशवंत, म्हणून त्याचाही शोक करणं बरोबर नाही. गतासू म्हणजे ज्यांचे प्राण निघून गेलेले आहेत, तसे अगतासू म्हणजे ज्यांचे प्राण शरीरात कार्यरत असतात. या दोन्हींचाही ज्ञानी पंडित शोक करत नाहीत. आदि शंकराचार्य गीतेवरच्या आपल्या भाष्यामध्ये पंडा या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात, पंडा आत्मविषया बुद्धी येशाम ते पंडिता. पंडा म्हणजे आत्मविषयाची बुद्धी ज्यांना आहे ते. असा ज्ञानी आत्म्याची अमरता जाणतो, देहाची क्षणभंगुरता ओळखतो. हे एक शरीर प्राप्त होण्यापूर्वी असे कित्येक वेळा नव शरीर प्राप्त झालेलं आहे हे त्यांना माहिती असतं. प्रत्येक वेळी शरीर नाश पावलंय आणि प्रत्येक वेळी नव शरीर प्राप्त झालेलं आहे. नाश पावणं हा शरीराचा धर्म आहे. मग या स्वाभाविक धर्माचा शोक कसला? कठोपनिषदातील एक मंत्र स्पष्टपणे सांगतो की अनित्य पदार्थांमध्ये भरून राहिलेल्या महान व्यापक आत्म्याला जाणल्याने बुद्धिमान पुरुष दुःखमुक्त होतो. अशा पुरुषांनी लौकिक आणि पारलौकिक या दोहोंचा मेळ जीवन जगताना यशस्वीपणे घातलेला असतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांचं मात्र तसं नसतं. शरीरालाच शाश्वत मानून आपण देहासंबंधित वस्तूंमध्ये गुंतून पडतो. सगळ्याला माझं माझं म्हणू लागतो आणि मग या ममतेपोटी कामनांपोटी आपल्या कर्तव्यालाही चुकतो. अर्जुनाला त्याच्या क्षात्र धर्माची चांगलीच ओळख होती, पण आता मात्र तो क्षत्रियांचं कर्तव्य विसरत होता. जे गेले आहेत त्या पितरांचीही चिंता करत होता आणि जे युद्धाला समोर उभे आहेत त्यांच्या मृत्यूनेही व्यथित होत होता. आजपर्यंत कित्येक शत्रूंना त्यांनी यमसदनी पाठवलं होतच की, पण आज तो शत्रुपक्षाला आणि स्वपक्षाला एकाच पारड्यात तोलत होता. केवळ एकाच वंशाचे होते म्हणून जगाच्या खऱ्या नियंत्याला विसरत होता. अर्जुनांनी जरी मारलं नाही तरी ते का अमर ठरणार होते? ज्यांनी सर्व उत्पन्न केलं त्यांनीच त्यांच्या मृत्यूची योजनाही केलेली होतीच. विचारांती अर्जुन मारणारा आणि बाकी सर्व मरणारे ही संज्ञा संपुष्टात येते. शरीराबरोबर आत्म्याचा जन्म नाही वा शरीर नाश पावले तरी आत्म्याला मृत्यू नाही. मग नित्य पदार्थासाठी शोक कशाला? म्हणूनच भगवंत पुढे म्हणतात, अर्जुना मी तू किंवा हे सगळेजण यापूर्वी कधी अस्तित्वात नव्हते असं नाही आणि यापुढेही कधी नसतील असं होणं नाही. गीता ही अशी ज्ञानाची

कळस आधी दाखवते, त्याचं दर्शन अगोदर घे असं जणू काही आपल्याला सांगत असते. तत्वज्ञानाच्या गाभाऱ्यातही तीच नेईल. एकेका पायरीनी तत्वज्ञान उलगडून दाखवेल, साध्याची ओळख देईल, मार्ग समजावेल आणि साधनही तीच होईल. चराचरातलं ईश्वरी तत्व ओळखणं हेच तर मनुष्य जन्माचं प्रयोजन आहे. सद्यस्थितीत गरज आहे ती माणसा माणसातली माणुसकी जोपासण्याची आणि वाढवण्याची. आजच्या संदर्भात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की सर्व माहिती आहे म्हणजे ज्ञान आहे असं नाही. जेव्हा आपल्यावर संकट येतं, कठीण परिस्थिती समोर येते, तर त्या माहितीचा आपण उपयोग करू शकत नाही. दुसऱ्याला सांगण्यासाठी फक्त आपण त्याचा उपयोग करतो. ज्ञानी माणूस म्हणजे फक्त पाठांतर केलेला नाही, तर या ज्ञानाचा वापर करून तो स्थितप्रज्ञासारखं वर्तन करतो, तो ज्ञानी माणूस. बोलताना आपण शहाण्यासारखं बोलतो, पण वेळ आल्यावर मात्र त्याचा स्वतःसाठी उपयोग करत नाही. तसं वर्तन आपल्याकडून होत नाही. आपली अवस्था अर्जुनाप्रमाणेच असते. केवळ शाब्दिक पांडित्य उपयोगाचं नाही, तर कृती आणि कर्तव्यही महत्वाचं.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:55.
2: श्रोतो, दाटून येणारे मेघ विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या रेनकोट रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठूरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपके पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपके पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553-1705 किंवा 1706.

0: कार्यक्रम हेलो आपके पसंद।
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत, स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे, आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस।
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे।
8: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल।
7: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत।
6: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया।
8: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा।
7: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा।
6: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा। प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या।
7: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी।
9: नमस्कार, एक कळकळीची विनंती। रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते। मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया, तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान, एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. तूर्त 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: तुमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरण

आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या 2 टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओटॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतरसरकारी तज्ज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं

0: पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वळवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वळव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 वर पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सराबियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरलेली ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106 एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 एक चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 कोसळून 5 एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर. 8:40:30 झालेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत लिहिलं होतं राम मोरे यांनी, संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राने हा कार्यक्रम प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता सकाळचे 9:26 झालेत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करत आहोत.

0: सुभाषचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. स्वर होता उषा मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता तुझ्यापासून कर्मेना. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचंच गीत. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहेत अनुराधा पौडवाल आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा.

0: सोबती या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. शब्दरचना होती गंगाधर महांबरे यांची आणि संगीतकार होते श्रीनिवास खडे.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा.
0: वारसा लक्ष्मीचा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत ऐकूया.

0: वारसा लक्ष्मीचा या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं शांता शेळके यांनी. संगीतकार होते श्रीधर फडके आणि हे स्वर होते अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांचे. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात बिनकामाचा नवरा, तुझ्या वाचून कर्मेना, हा खेळ सावल्यांचा, सोबती आणि वारसा लक्ष्मीचा या चित्रपटातली आपण गीतं ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला.
1: श्रोतो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छमछम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 1706.

0: सरगम हेलो आपके पसंद।
1: आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर। 9:30:30 झालीत। व्यक्तिवेध या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बावीसकर यांच्या विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध प्रसारित करत आहोत। सादरकर्ते आहेत विनायक मोरे। ऐकूया कार्यक्रम व्यक्तिवेध।

0: नमस्कार श्रोते हो, व्यक्तिवेद या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर. त्यांच्या निळ्या काळ्या रेषा या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. राजूदादा नमस्कार आणि मनापासून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: माझी माय सुखात नाली नाही, कधी सुखाची सावली लाभली नाही. उभं आयुष्य तिने उन्हात काढलं, पण तिच्या पदराने साऱ्या जगाला मायेनं झाकलं. राजूदादा, वामन कर्डक यांच्या या ओळी काळ्या निळ्या रेषातून तुमची जी आई मला भेटली तिच्यासाठी ह्या आठवल्या. तुमच्या आयुष्यात असलेली तुमच्या आईची जागा तुमचं लेखन वाचताना जाणवत राहते, त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि मग पुढे बोलूया.
1: वामनदादा कर्डकांची ही कविते, ह्या कवितेच्या ओळी अर्थात मला पण खूप आवडतात.

0: आठवल्या. तुमच्या आयुष्यात असलेली तुमच्या आईची जागा तुमचं लेखन वाचताना जाणवत राहते, त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि मग पुढे बोलूया.
1: वामनदादा कराडकरांची ही कविते, ह्या कवितेच्या ओळी अर्थात मला पण खूप आवडतात. आईचं मी बऱ्याच वेळा पुस्तकात पण लिहिलेलं आहे किंवा म्हणतोय की आईची ही ताकद आमच्याकडं वेगळी होती, खूप म्हणजे खूप वेगळी म्हणण्यापेक्षा तिने सगळं सांभाळलं. अर्थात वडिलांना पण तिने खूप बळकट केलं एका अर्थाने. अनेक प्रसंगाला, अनेक गोष्टींमध्ये तिने खूप बळकट केलं, खूप धीर दिला. आणि तिने दुःखाला दोन हात खेळण्याचं तिच्याकडं एक नैसर्गिक ताकद होती का मलाही कधी कधी वाटतं खरं तर. कारण की प्रत्येक प्रसंगाला, ज्या ज्या प्रसंगांना तिने तोंड दिले ते मला वाटतं की सॅल्यूट, की बायाच हे सगळं करू शकतात. आणि माझ्या एकटी आईने अशी जगातल्या सगळ्याच आया अशा आहेत की ज्या मुलांना इतक्या बळकट करतात. आणि मी म्हणतो की आमचं कुटुंब आईच्या पंखांवरच आमचं कुटुंब सगळं तोडलेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक आधार मिळाला. आणि त्या पंखांचं बळ इतकं होतं की ती आम्हाला सांगायची, म्हणजे मला वाटतं की ती आम्हाला असंच सांगायची की माझ्या पंखांपेक्षा आकाश लहान आहे. किती मोठा आकाश आहे आम्ही जर विचारला असं तर ती आम्हाला सांगायची असं मला वाटतं कधी कधी की हे आकाश माझ्या पंखांपेक्षा लहान आहे. इतकं बळकटपणा तिचं, आणि हा बळकटपणा मला वाटतं की सिरियलमध्ये जास्त येतो, प्रत्येक आईमध्ये आहे, प्रत्येक आईमध्ये तो बळकटपणा आहे. आणि मला वाटतं की तोच बळकटपणा मुलांना घडवतो, मुलांना.
0: आणि तुमच्या सगळ्या पुस्तकामध्ये समस्त स्त्री जातीविषयी, स्त्रियांविषयी असलेला जो रिस्पेक्ट आहे तो सतत जाणवत राहतो. आणि त्याचं मूळ कारण हे तुमची आई आहे आणि हेही लक्षात येतं. जळगावला लासूर गावापासूनचा प्रवास तुमचा सुरू झाला, ते दिवस कसे होते आणि तुमच्या पुस्तकात ते अतिशय विस्तारपूर्वक आणि चित्रात्मक शैलीत आलेले आहेत. मला अगदी असं म्हणायचं आहे कारण ती चित्र डोळ्यासमोर उभी राहतात भाषेमधून आणि तुमची चित्र तर आहेतच त्याच्यात, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आमचं गावाचं जे ठिकाण आहे म्हणजे लासूर हे गाव, तसं नैसर्गिक म्हणता येईल त्याला, खूप अत्यंत खूप देखणं आमचं गाव आहे. त्याला एक ऐतिहासिक वारसा पण आहे जर तुम्ही ऐतिहासिक याच्यामध्ये बघितलं तर. तर आमच्याकडे ठोक्यांचं लासूर असं त्या गावाला म्हणायचे,
0: ठोक्यांचं लासूर.
1: हा, ठोक्यांचं लासूर.
0: बर.
1: तर हे गाव सातपुड्याच्या अगदी इतिहासही आहे.
0: बर.
1: की कधीतरी असं लांबून जर बघितलं ना तर गावाला, तर लांबून असं दिसतं गाव की पायथ्यालाच हे गाव आहे का, किंवा त्या सातपुड्याने कवेत घेतलंय का आमच्या गावाला प्रेमाने. तर असं आमचं गाव, आणि त्या गावाच्या वेशीला आम्ही राहायचो, म्हणजे पहाडाच्या जवळच, सातपुड्याच्या पायथ्याजवळच आमचं सगळ्या झोपड्या होत्या. आणि या झोपड्यांमधून अनेक माझ्यासारखी मुलं ते जगायला, जगू पाहणार,
0: जगण्याचा संघर्ष सुरू होता.
1: संघर्ष हो, झगडा सुरू होता, तो
0: झगडा
1: संघर्ष सुरू होता जगण्याचा. त्याच्यात मला असं म्हणता येईल की ते जन्म हा कुठेही असतो माणसाचा, पण त्याला एक घडवणं जे त्याचे जळणघडण जे असते ती मात्र बाहेर खूप होते. आता अर्थात आमच्या गावामध्ये, आमचं गाव जे होतं त्या गावाचं आम्ही खूप 2 किलोमीटर अंतरावरती आमचं ते घर असायचे आणि 2 किलोमीटरच्या नंतर मग आमचं गाव ते लागायचं. पण अशा वस्तीमध्ये आम्ही राहायचो आणि त्या वस्तीमध्ये मग काय तर पहाडामध्ये जाणे, पहाडामध्ये जे जे मिळेल ते खायचं, दिवसभर पहाडामध्ये गुंडायचं, आणि वलगे, चिड्या, चिमण्या, जे जे असेल, घोरपड वगैरे जे असेल, अशी पोरं आम्ही पाळ्यात घुसलो की तो संपूर्ण पाळा आमचं पोट भरायचा आणि खूप समृद्ध आम्ही व्हायचो. त्या पाळाने आम्हाला खूप समृद्ध केले.
0: निसर्गाच्या अगदी जवळ होतात तुम्ही.
1: हो,
0: फार महत्वाची गोष्ट आहे. त्या गावाबद्दल तुमचं खूप छान बॉन्डिंग आहे ते दिसतंच. पण कधी कधी एक असा एक एखाद दुसरी वाक्य असतात की गावाच्या मातीचा वास आता सापडत नाही. खंत वाटते.
1: खंत आहे, हाय आहे खरं. कारण की मी बऱ्याचदा लिहिलं पण आहे आणि लिहिता लिहिता पण मला ते जाणवायचं की पूर्वी जे, म्हणजे आपण असं म्हणत नाही, आधुनिकता प्रत्येक टप्प्याला येते. आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा मोठे झालो, तर तेव्हा आपण आपल्या म्हातारे आई वडिलांना किंवा वयस्कर माणसांना आपण म्हणायचो की यांना काय कळतं. हा, तसं कदाचित हा हे जनरेशन असेल, पण ते बरं होतं माझ्या माहितीनुसार, किंवा आपल्याला माहित नाही पण मला वाटतं.

0: इथे खूप चांगलं होतं, किती छान गाव होतं की सगळं असं एकत्र वाटायचं, म्हणजे एक संघ, म्हणजे माझं गाव माझ्या शरीरामध्ये.
1: म्हणजे झोपड्या तुमच्या गावकुसा बाहेर होत्या तरी तुम्ही गावापासून वेगळं कधी तुम्हाला वाटलं नाही?
0: तसं वाटलं नाही खरं तर, म्हणजे शरीरातले प्रत्येक अवयव असं गावाचे सगळे जुडलेले आहेत का असं वाटायचं. ठीक आहे, गरिबी होती ती एका ठिकाणीच गरिबी नव्हती, सगळ्याचकडे गरिबी होती. मी म्हणतो पण बऱ्याचदा की गावाच्या बाहेर राहणारी माणसांमध्ये जी गरिबी होती तशी गावाच्या आतमध्ये राहणारी माणसांमध्ये पण गरिबी होतीच, ते पण मजुरी करायचे आणि आपलं पोट भागवायचे. तर ते जे गाव जे आहे पण त्याला मला वाटतं की ते कुठून खरडायला सुरुवात झाली हे मात्र काही कळत नाही आणि तो मलाही प्रश्न पडतो. आणि ते लिहिता लिहिता पण मला वाटायचं की ते चांगलं गाव असायचं पूर्वी, ते आता मला वाटतं कुठं सापडत नाही. ते काय सापडत नाही, विखुरल्यासारखं आहे. बरं, काय कारण असतील, ते कारण शोधले तरी पण आपल्याला काही सापडू शकत नाही, कारण की ते वेगवेगळे कारण आहेत त्याचे. त्याच्यात आपण जर खोलावर गेलो तर माझा
1: भाग वेगळा,
0: तो भाग वेगळा आहे खरं तर.
1: पण ती खंत तुम्हाला जाणवत राहते की मी ज्या गावामध्ये जगलो राहिलो, ज्या गावाने आपल्याला समृद्ध केलं, त्या गाव ते गाव तुम्ही गेल्यानंतर शोधता तर ते सापडत नाही. आणि हे असं तुमच्या गावाचं नाही, सगळीकडे थोड्या बहुत फरकानी खेड्यांची तशीच अवस्था झालेली आपल्याला दिसते. तुम्ही लेखक आहातच आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार तुमच्या त्या सगळ्या लेखनाला मिळालेला आहे, पण तुम्ही कलाकार पण आहात. कलेची बीजे लहानपणापासून होती, तुमच्या लेखनाबद्दल मी बोलणार आहे, पण तुमच्यातला जो कलाकार आहे, तर बँडमध्ये तुम्ही क्लोरोनेट वाजवायचात आणि त्याचवेळी रंगरेषांशी सुद्धा पण नातं जुळलेलं होतं. कशाही कचिटोऱ्यावरती चित्र काढायची, जिथे मिळेल तिथे रंग मिळाला आणि कागद मिळाला की चित्र काढत राहायचं. तर हे वादक आणि चित्रकार ते कलाकार म्हणून ही बीजं केव्हा तुमच्यामध्ये आली?
0: वादक जर म्हटलं असं की मी ट्रॉम्पेट वाजवायचो, क्लॅरिनेट नाही, ट्रॉम्पेट वाजवायचो. आणि ट्रॉम्पेट मला चांगलं आठवतं, मी 34 वयाचा असताना मी ट्रॉम्पेट शिकलो. आमचे एक ते झिंगा काका म्हणून आहेत, त्याच्यात
1: आहे,
0: त्यांनी आम्हाला म्हणजे बँड शिकवला. जेव्हा बँड आम्ही विकत घेतला, तर विकत घेतल्यानंतर बँड तेव्हा 6 माणसांचा घेतला आणि तेव्हा आम्हाला ते शिकवलं त्यांनी. बरं, शिकणं काय असं बँड की एका वर्षात काही शिकणं होत नाही सगळं, आपण एक ते तयारी असते, ती
1: वेळ द्यायला
0: वेळ जातो, नंतर मग हळूहळू तुम्हाला ते त्या सराउंडिंग मध्ये सगळं कळायला लागतं, सूर कळायला,
1: कोऑर्डिनेशन.
0: हा हा, आणि कला कोणती कला असेल ती आयुष्यभर शिकण्यासारखीच असते आणि शिकावीच लागते, आयुष्यभर शिकावी लागते, ती अपूर्णच असते पूर्ण आयुष्यभर. तर ते ट्रॉम्पेट वाजवणं शिकलो, त्याच्यानंतर मग बँड आम्ही वाजवला. आणि बँड वाजवण्याच्या आधी पण मग माझ्याकडं शाळेत मी मुलांना चित्र काढून द्यायचो, 34 वर्गात असेल तर तेव्हा मुलांना चित्र काढून देणे, किंवा कोणाच्या वयांवरती काही चित्र काढायचे असतील तर ते काढून देणे. मला गुरुजी पण म्हणायचे आमच्या वर्गातले की अरे तुझं चित्र छान आहे. आणि अभ्यासाचं प्रमाण कमी असेल पण चित्रकला छान होती माझी, आणि त्याच्यामुळे मग मला माझं कौतुक व्हायचं चित्रकलेमधलं आणि मला वाटायचं की हे चांगलं
1: आहे, आपलं मोटिवेशन होतं,
0: मोटिवेशन होतं. कारण की आणि मग नंतर मग मी हे जे सगळं चित्रकलेचा जो प्रवास होता हा प्रवास मला वाटतं की त्या गावगाड्यातून जे जे चांगले सुवार यायचे माझ्या चित्रकलेसाठी, प्रेरणा मिळायची, तर त्याच्याने एक व्हायचं की मी पुन्हा त्या कामाला लागायचो. अनेक लहान लहान तितकोरे काय असे ना, आता कुठं कुठं गावात मेडिकल असेल, मेडिकलच्या बाजूला कागद पडलेला असायची, ती उचलून मी घरी आणायचो आणि मग त्याच्यात पण चित्र काढायचो. बरीचशी चित्र काढली जायची आणि ते चित्र काढताना मला वाटायचं की एक मी वेगळं काहीतरी करतोय आणि एक भावना अशी असते माणसाला की मी काहीतरी नवीन करतोय.
1: कला देवत्वाचा स्पर्श असतो तो,
0: आणि तो स्पर्श होत गेल्यामुळे काय झालं की अधिक ती सपोर्टिंग आतूनच ती बाहेर जास्त येत गेली. आणि मी पांढरपुरीवर पण चित्र काढायचो, पांढरपुरीचा मागच्या बाजूला काढून द्यायचो. आणि काय झालं त्याच्यात की त्या सगळ्या याच्यामध्ये चित्र काढता काढता काढता काढता काही काही वेळेस असं पण झालं की एखादं चित्र मी काढलेलं असेल, समजून घ्या कृष्णाचं असेल, शंकरचं असेल, किंवा मग त्यावेळेस अमिताभ बच्चन असेल, किंवा ऍक्टर जे अभिनेते होते ते, तर मी एक वेळा काढल्यानं की जसं एखादं पाठांतर होऊन जातं एखाद्या पुस्तकामध्ये
1: सारखं एकदा दृष्टीला.

0: की ते रजिस्टर.
1: ते काढलं की माझं पाठ होऊन जायचं. मग मी गावात गेल्यानंतर खडूने पण पांढरपुरीच्या बाजूला त्या पत्र्यावरती मी ते आम्ही तसं तसं काढायचो, किंवा कृष्ण असेल तो कृष्ण तसं
0: तुमच्या बोटांमध्ये सरस्वतीचा वास होता थोडक्यातच.
1: तर त्याच्याने मग जास्त लोकांना आवडायचं की अरे याला म्हणजे
0: म्हणजे शाबासकीची थाप ही प्रेरणा तुमची या सगळ्यांच्या मध्ये झाली.
1: काढतोय अरे न बघता नाही अमिताभ काढला, अरे न बघता नाही कृष्ण काढला, असे मग एक वेगळी प्रेरणा मिळायची. आणि ते लहानपणात अजून जास्त ते मोटिवेशन असायचं.
0: चित्रकार तुम्ही होतात पण गणपती बनवला होता मातीपासून, साध्या मातीपासून, तो सगळा प्रसंग तुमच्या पुस्तकामध्ये आहे. आणि मला सगळ्यात आठवलं तो म्हणजे मरी आईचं चित्र काढलेलं तो जो प्रसंग आहे की जो खूप मला ना असा देवत्व काहीतरी वेगळा प्रसंग मला तो जाणवला. तुमच्यातली जी भक्ती होती किंवा आजूबाजूच्या लोकांची श्रद्धा त्या चित्राप्रती जी होती आणि ते चित्र काढण्याचा प्रसंग खूप आवडला मला. आणि ते रंगवलं वगैरे होतं आणि म्हणजे मूर्तिकार म्हणून पण हे सगळं रंग चित्र असं सगळ्याशी तुमचा संबंध होता. पण पुढे आता तुमचा व्यवसाय आणि तुम्ही चित्रकार आहात, पुढे रेषा ह्या एकाच गोष्टीचा वापर करून तुम्ही पुढे चित्र काढत राहिलात, तर अशा तुमच्यातल्या चित्रकाराचा शोध तुम्हाला केव्हा लागला आणि तो चित्रकार राजू बावीसकर कसे घडत गेले?
1: तो तसा प्रवास तर खूप मोठा म्हणता येईल खरं तर.
0: आणि आलमगीर आर्ट गॅलरी बद्दल पण ऐकायला आवडेल.
1: हो प्रवास तर तसा एखाद्या कलावंताचा खूप मोठा असतो. आणि कुठून मला काय सापडलं किंवा कलावंताला काय सापडतं हे काही सांगता येत नाही. पण मात्र निश्चितच असं तुम्हाला अनेक गोष्टी वाचल्यात, नाटकं बघितलेत, काही कविता वाचल्यात, काही कवी वाचलेत, काही लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या असेल किंवा अनेक सिनेमे बघितले असेल, याच्यात माणूस मला वाटतं की तुमची कला मोठी करतात तुम्ही. आणि अनेक कलांमध्ये तुमची कला मोठी होते कारण की एक वेगळी समज येते तुम्हाला, नाटकातून वेगळी समज येते
0: आणि ती दृष्टी पण त्या व्यक्तीकडे लागते. आणि त्याच्याबरोबरचा भाग
1: तर याच्यात मग मला वाटलं की माझ्या आधी हे लिहिण्याच्या आधी माझ्याकडं गावगाड्यातले चित्र होती, म्हणजे माझ्या आतमध्ये पडलेली, म्हणजे आतमध्ये जेवढा मी जेव्हा विचार करायचो अकॅडमिक शिक्षण घेतल्यानंतर की तेव्हा मला वाटायचं की अरे हे सगळं माझ्या आत पडलेलं आहे आणि ते डोकं आवत आहे. म्हणजे मी गेलो गावी किंवा त्यांच्याकडे गेलो किंवा त्यांच्या त्या नातेवाईकांमध्ये गेलो की मला ते सगळं चित्र दिसायचं, ते दारिद्र्य, ते जे गरिबी आहे, ते जगणं जे आहे सगळ्यांचं ते सारखं जे आजही तसंच आहे. फारसं काही खूप बदल झालाय असं नाही आपण म्हणतोय, पण तसं काही बदल इतका मोठा नाहीये. तर ते मला दिसायचं आणि मी ते बघून मला वाटायचं की अरे मी याच्यापेक्षा जास्त भोगलेलं आहे आणि आजही तेच आहे नेमकं. आणि म्हणून मग मला ते माझी जी कला आहे ती ते प्रश्न मला वाटायचं की मला काहीतरी विचारते, ही माझीच कला मला विचारते आणि मीच काहीतरी तिला उत्तर द्यायला पाहिजे. आणि मग मी त्या रेषांमधून मला वाटलं की त्या रेषाच मला साथ देतील त्या चित्र रंगवायला किंवा गावगाड्यातलं मजुरांचं चित्र काढायला, त्यांचं कष्टांचं चित्र काढायला. अनेक जगणारी माणसं आहे अशी, खूप पिळून झालेली आयुष्य पिळलेली माणसं आहेत की मग त्यांचे चित्र माझ्याकडनं आले आणि कालांतराने मग ते त्याचा एक रंगामध्ये रूपांतर झालं थोडंफार. एक पद्धती असतात एक काम करण्याच्या, एक आमच्याकडं एकतर अमूर्त असतं आणि एक फिगरेटिव्ह अमूर्त असतं. तर मी फिगरेटिव्ह अमृतामध्ये काम करायचो आणि आधी त्याच याच्यामध्ये करतो की फिगर त्याच्यात दिसते, माणसं दिसतात. मला वाटतं की माणसांचे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात मला. हो निसर्गाचे आणि कसं असतं की प्रत्येक कलावंताला जे जे वाटेल ना ते केलं पाहिजे, असं मला म्हणायचं नाही की त्यांनी ते हेच केलं पाहिजे किंवा त्यांनी तेच केलं पाहिजे किंवा हे केलेलं वाईट आहे.
0: आतला आवाज ऐकता येणं फार
1: तो महत्वाचा आहे. आतला आवाज तुम्हाला आला की तुम्ही प्रश्न विचारतात आणि कलावंताने प्रश्न विचारले पाहिजे आणि ते जर विचारले नाही तर मला वाटतं की कला तितकी मोठी नाही होत तुमची.
0: आणि प्रश्न पडले नाहीत तर तुम्ही ग्रो होत नाही.
1: ग्रो होत नाही
0: माणूस म्हणून ग्रो होणं
1: हो
0: हे फार महत्वाची गोष्ट आहे त्या दृष्टीने. बरोबर आहे.
1: आणि आलमगिरीचं तुम्ही म्हटले गेले आलमगिरीची पांढरपुरी तुम्हाला एक आवडेल ऐकायला. आमच्या गावामध्ये एक अशी पांढरपुरी होती की आलमगीर नावाचा तो व्यक्ती होता आणि सुंदर पांढरपुरी होती. तेव्हा त्याच्याकडे ते टेप रेकॉर्ड आडवी असे असायची, मागच्या बाजूला कॅसेटी वगैरे ठेवल्या असायच्या आणि असे ते पितळी भांडे त्याच्या
0: बडशो
1: चकचकीत आणि

0: आणि मागे असा ग्लास की आलेले माणसं आपली टोपी नीट करणार, त्या ग्लासमध्ये बघून भांग पाडणार आणि मग कोणी गाणे ऐकायला येणार. अशी सुंदर पांडपुरी होती ती. पण तो आलमगीर पण चोखंदळ होता, भयंकर रसिक रसिक. म्हणजे तो गाणे पण भारी लावायचा, कॅसेटी नवीन आणायचा, मग कोणी गाणे ऐकायला यायचं, कोणी ते पानटपरी होती पान खायला यायचं. पण त्याच्या हाताला खूप चांगली चव होती पानाची, कारण की आमच्या गावात जर कोणी असा जात असेल ना गावातून, तर त्याला जात असेल तर त्याला पैसे देऊन सांगायचे, आलमगीरना पानटपरीवरून एक पान लाईस ना गावमधून, आलमगीरच्या पांडपुरीवरून आणावा पान,
1: दुसरीकडनं
0: हा दुसरीकडनं आणू नको. दोन तीन पांडपुरी असायचे अर्थात. तर या पांडपुरीवरती आमच्या मित्रांची चित्र लागायची. अर्थात आमचे मित्र म्हणजे काय की जे विजय लुल्ले म्हणून आणि राजू महाजन म्हणून ते आमच्या गावाला होते, अर्थात ते नोकरीच्या कुटुंबातली मुलं होती, त्यांचे आई वडील नोकरीला होते आणि त्याच्यातून ते आलेली आमच्या गावात त्या निमित्ताने आलेली. पण हे उच्च शिक्षित मुलं आणि चित्रकलेमध्ये खूप छान मस्त काम करायचे, छान काम करायचे, तर यांचे चित्र ते तिथं लागलेले असायचे. आणि बरं ते हे माझे मित्र होते चांगले, नंतर नंतर मित्र झालेत. पण मला वाटायचं की आणि त्यामुळं काय व्हायचं की आमच्या गावामध्ये बुधवारचा बाजार पण भरायचा. मग बुधवारचा बाजार म्हणजे काय की आजूबाजूचे सगळे खेडेपाड्यातले लोक तिथे यायचे,
1: गोळा व्हायचे,
0: हा बाजार करायला वगैरे, सामान घ्यायला जे काही असेल ते बुधवार 8 दिवसाचं. तर तेव्हा जेव्हा ते बघायचे ना तो सगळं गाव पण बघायचं आणि आजूबाजूचे खेडे पण बघायचे, अरे कुणी काढलं हे चित्र, मग त्यांचं नाव व्हायचं, अरे छान चित्र काढतो, अरे तरी खरंच काढले चित्र, मग कोणी काढले, म्हणजे त्यांचं खूप मस्त नाव कौतुक व्हायचं आमच्या गावामध्ये. पण मग मला वाटायचं की माझं चित्र इथे लागलं पाहिजे. मग मी त्या जून महिन्यामध्ये सुट्ट्यांच्या याच्यामध्ये मला जसं सुट्ट्या लागल्यात, मी 8वीच्या वर्गात असेल तेव्हा, 8वीच्या वर्गातच होतो आणि सुट्ट्या लागल्या आणि मी पूर्ण बँडचं सीझन वगैरे संपलेलं होतं आणि पूर्ण 1 महिना 2 महिने मी 1-1.5 महिने काम केलं आणि बरेच असे चित्र केलेत की ब्लॅक अँड व्हाईट, कलर नसायचं तर मग ब्लॅक अँड व्हाईट करायचो, काही रंगीत करायचो, काही पेन्सिलने करायचो. तर त्याच्यात मी त्यांना शेवटी दाखवलं होतं की जेव्हा आमची शाळा सुरू झाली 2 महिन्यामध्ये, तर तेव्हा मी आलमगीरला दाखवलं की बघा मी चित्र काढलेले, त्याला माहिती होतं की मी पण चित्र काढतो, पण तो पण चोखंदळ एकदम. मग त्याने नंतर ते बघितलं 4-5 चित्रांमध्ये आणि स्मिता पाटलांचं एक ब्लॅक अँड व्हाईट चित्र होतं, ते त्यांनी निवडलं आणि ते त्यांचं चित्र काढलं आणि माझं चित्र तिथे लावलं होतं. आणि मग मला वाटायचं की अरे हे आलमगीरची आर्ट म्हणजे
1: भारी
0: नाही. मला तर तेच वाटतं ना कधी कधी की माझे जहांगीरला कितीतरी शो झाले असतील.
1: पण जो पहिलं चित्र लागणं आणि स्मिता पाटीलांचा पण चेहरा फार फोटोजेनिक आणि फार सुरेख चेहरा,
0: म्हणून मला वाटतं की ते आलमगीरची आर्ट गॅलरी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गॅलरी होती, पहिली गॅलरी होती ती. जहांगीरला माझे नंतर शो झाला असेल, नंतर
1: मोठे आणि केवढी तरी प्रदर्शनच तुमची, एकल प्रदर्शन खूप भरलेली आहेत. तुमचा खूप प्रतिकूल असा प्रवास होता दादा, पण परिस्थितीत त्या परिस्थितीत सुद्धा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. आणि हे अवघड आहे, सोपं नाहीये, म्हणजे तुम्ही काहीतरी भोगल्यानंतर तो जो कडवटपणा असतो तो सगळी भर दिसतो खूप लोकांचा, तसा तुमच्यामध्ये तो दिसत नाही, तो ठेवला नाही तुम्ही, म्हणजे सब्लिमेशन झाल्यासारखं वाटलं तुमच्या सगळ्या भावनांचं. तर काय त्याच्याबद्दल सांगा?
0: त्याच्यात असं मला वाटतं की ते एक प्रकारे आपण खूप आपल्यातला सगळा तो निचोळा होतो का नाही असा
1: परगेशन
0: तो हा ते झालेलं असेल कदाचित, ते झालं असेल. कारण की मी जर हे समजून घ्या आत्मकथन 30च्या आत लिहिलं असतं तर कदाचित ते इतकं चांगलं पण झालं नसतं, किंवा मी त्याच्यात खूप उग्र झालो असतो. काय असतं की तुमचं जसं जसं वय वाढतं तसं तसं तुम्हाला एक वेगळी समज येते आणि त्या ती समज अशी असते की तुम्हाला दुसऱ्यावरती दया करणे आणि सोडून देणे हा भाग तुमच्या मध्ये येतो
1: आणि जगण्याचे आयाम जगण्याचे दिसायला लागतात.
0: म्हणजे मी म्हणतो ना की आता बघा ना तुम्ही, आता 60च्या आसपास माणूस जेव्हा येतो ना तर तेव्हा बघा, मला मी स्वतःच्या अनुभवाने सांगतो किंवा अनेकांचे असे अनुभव असतील की जेव्हा त्यांना मुलं बाळ होतात तेव्हा त्या मुलांना खूप स्ट्रिक्ट करतात. त्यांच्या वयामध्ये लग्न झालेलं असतं, नुकतंच मुलबाळ झालं असेल तर ते मुलांना रागवतात, मारतात, हे अभ्यास करणे का, हे करणे का, ते करणे का, आणि धाकात ठेवतात. बरोबर. आणि 60च्या नंतर त्याच मुलांना, त्यांच्याच मुलांना मुलबाळ झालीत की ते नातू असतात, त्या नातूला जर आपल्या मुलांना

0: मारलं
1: की
0: तर
1: त्यांना राग येतो.
0: आजोबांना राग येतो आणि तो मारू नको असं म्हणतो. मी हे आलं कुठून? हे
1: खरंय.
0: हे जे असतं ना, तुमच्यातली करुणा असते ना, ते तेव्हा ती त्या वयाला बरोबर ती जागृत
1: खरंय
0: होते.
1: खरंय.
0: आणि तसे मला वाटलं की ठीक आहे, की आता
1: इट्स ओके.
0: सोडूया, काय ठीक आहे ना, माफ माफ करूया,
1: वा
0: काय हरकत आहे.
1: वा,
0: की
1: फार ताकद लागते
0: हो
1: हो, सोपं नाही आहे तेवढं.
0: ते की ना, आणि त्याच्यात करुणा येते माणसामध्ये. आणि ती करुणा मग ती जी भावना असते ना, की खूप चुका माणूस गिळून गेलेला असतो आणि आतून मग तो खूप नील होण्याचा प्रयत्न करतो. आणि नील होताना मग त्याला एकतर मग लिहिताना रडायला येतं किंवा तो भावनाशील होऊन जातो. खरं तर जेव्हा जेव्हा माणूस आतून नील होतो तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. लिहिताना म्हणा, गाताना म्हणा,
1: करेक्ट
0: जे जे
1: करेक्ट.
0: असेल ते जे वर्किंग करत असेल त्या वर्किंग मध्ये होत असत.
1: वा वा. आणि हा जो अप्रोच आहे, हा दृष्टिकोन आहे, तो सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा तुमचा दृष्टिकोन मला असा वाटतो. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक काळ्या निळ्या रेषा, हे शीर्षक का दिलं? कारण वेगळं शीर्षक आहे, त्याच्यामागे काही विचार आहे का?
0: त्या पुस्तकाचं शीर्षक अर्थात मी दिलं नाही ते. खरं तर
1: बर.
0: युगवाणीचे जे आमचे प्रफुल्ल सिरदार होते,
1: हो.
0: संपादक होते त्यावेळेस युगवाणी नियतकालिकेचे, विदर्भ साहित्य संघातले, त्यांचा त्या युगवाणीमधून हे येत होतं, असं सदर येत होतं
1: हो,
0: आत्मकथनाचं.
1: तुम्ही लिहत
0: हां
1: होतात
0: हां लिहित होतो मी
1: युगवाणीमध्ये.
0: तिथं. आणि त्याच्यातून येताना मग त्यांनी पहिल्यांदा म्हटलं की, म्हणजे त्यांनी वाचलं आणि ते म्हणले की छान लिहितोय तू, आता हे आपल्याला आपण देऊया. आणि जेव्हा ते सुरुवात केली त्यांनी देण्याची, तर तेव्हा मग त्यांनी टायटल दिलं की राजू मी त्याच्यात शोधलं की काळ्या निळ्या रेषा हे नाव मला वाटतं की चांगलं आहे. मग मला वाटलं की अरे हे काळ्या निळ्या रेषा म्हणजे उलट माझं जे नाव मला जे पाहिजे होतं तेच ह्या माणसाने
1: अगदी
0: सुचवलं. खरं
1: परफेक्ट.
0: परफेक्ट का? तर ह्या व्यवस्थेने दिलेले वळ आहेत ते, ज्या ज्या व्यवस्थेने काहीतरी दुःखाचे असतील, दारिद्र्याचे असतील, त्या व्यवस्थेने दिलेले मार असेल, मारल्यानंतर जो वळ उमटतात ते काळे निळे होतात,
1: फटकारे आहेत ते.
0: फटकारे. तर ते फटकारे आहेत ते सगळे उमटलेले, आणि म्हणून ते काळ्या निळ्या रेषा असं शीर्षक त्या पुस्तकाला आहे. किंवा अजून काही लोक म्हणतात की काळं आणि निळं, काळं म्हणजे अंधार आणि आकाश, निळे आकाश, तर असं अंधारातून आकाशाकडे जाणे किंवा प्रकाशाकडे जाणे, असं काही लोक अर्थ पण लावतात.
1: वा वा. तर असं हे शीर्षक आहे मागची
0: हो
1: स्टोरी आहे. चित्रकला हा तुमचा छंद, तुमचा व्यवसाय बनला, म्हणजे पोटापाण्याचा उद्योग जे आपल्याकडे विचारला जातो, तर
0: हो
1: व्यवसायामध्ये तुमचा छंदाचं रूपांतर झालं. शिष्यवृत्ती तुम्हाला मिळाली, अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले, प्रदर्शनं झाली, पुरस्कार मिळाले, पण ही लेखनाची प्रेरणा कुठून आली?
0: आपण कधी कधी कसं होतं की तुम्ही चित्रकलेमध्ये जेव्हा काम करतात, बऱ्याच चित्रकारांच्या वाट्याला फक्त चित्रकार मंडळी येतात. म्हणजे माझी पण चित्रकार मंडळी मित्र आहेत. माझ्या वाट्याला काय झालं की मी नियतकालिकांमधून चित्र काढायचो
1: बर.
0: आधीपासून, 30-31 वर्षापूर्वीपासून, 30-35 वर्ष झाले असतील आता. तर नियतकालिकं असतील, दिवाळी अंक असतील, तर याच्यातून मी चित्र रेखाटणं माझी यायची आणि ते प्रकाशित व्हायची. आणि अनेक साहित्यिक मोठमोठे बघायचे, चित्रकार पण काही मंडळी होती त्यांच्याकडे अंक जायचे ते पण बघायचे. पण याच्यात काय झालं की याच्यात मी अनेक ठिकाणी त्या नियतकालिकच्या आणि दिवाळी अंकाच्या माध्यमाने पोहोचलेलो होतो आधीच लेखकांपर्यंत,
1: चित्रांच्या
0: चित्रांच्या माध्यमातून.
1: माध्यमातून.
0: आणि मग बरेच लेखक जर भेटले तर मग ते म्हणायचे अरे तुझे ते छान आहे, तुझे रेखाटणं छान येत आहे, दिवाळी अंकाला मस्त आहे. मग अशी बरीचशी लेखक मंडळी मित्र होत गेली. आणि त्या निमित्ताने झालं असं की लेखक काय वाचतात ते
1: वा.
0: कळायला लागलं की हे काय वाचत आहेत. आणि दुसऱ्या अजून कोणी म्हटलं तो काय वाचतोय, तो काय बोलतोय, म्हणजे ऐकणं खूप महत्वाची गोष्ट होती.
1: टिपकागत असलं पाहिजे
0: हो
1: तुमचं
0: हो
1: मन. खरंय.
0: आणि मग नंतर मग बरेच जवळचे मित्र झाले, अनेक महाराष्ट्रातले साहित्यिक, चांगली मोठी साहित्यिक मित्र झाली. आमच्याकडे निळकंठ महाजन होते आमच्या
1: हो
0: शाळेला,
1: हो
0: कवी मोठे, ते त्यांच्या बरोबर त्यांच्याकडे पण खूप लेखक मंडळी यायची. त्यांनी पण बरेच नियतकालिकं, दिवाण्यांक, पुस्तकं हातात दिली. आणि मग ह्याच्याने झालं असं की
1: वाचनाची
0: माझ्या
1: सुरुवात
0: हा
1: झाली.
0: वाचनाची सुरुवात झाली. पण वाचनाची सुरुवात झाली पण त्याच्यात चांगली पुस्तकं माझ्या हाती लागली, रद्दी नाही लागली. आणि थोडं का वाचन असेल ना पण बऱ्यापैकी चांगलं वाचन झालं आणि सकस वाचन आणि त्या सकस वाचनामुळे काय

0: चांगलं असतं हे कळलं आणि म्हणून थोडस कविता लिहिणं माझ्या कविता पण काही ठिकाणी यायच्या
1: व्यक्त होणं
0: व्यक्त होणं असतं काही मी थोडंफार लेख पण लिहायचो लोकमतला मारसेमला चित्रकलेवरचे असायचे ते पण असं लिखाण काम मग सुरू झालं थोडं हळूहळू म्हणजे वाचलं
1: रेषांमधून शब्द निर्माण
0: झाल्याकडे आले
1: विषय निघालाय हा तर चित्र आणि शब्द काय जास्त आवडतं
0: असं आपण तर म्हटलं की दोघांची तुलना केली ना तर माझा मूळ पाया जो आहे तो चित्रकलेवरचा आहे ठेवलेला ते जे घर बांधलेले त्या पायावरती आहे आणि मग नंतर त्याला रंगरंगोटी झालेली ना रंगरंगोटी जे त्याला सगळं फिनिशिंग केलं ना ते ते लेखनाने केलेलं
1: लेखनाने केलंय खरंय खरंय
0: असे दोघं म्हणजे काही असं म्हणता येणार त्याला की चांगलं किती वाईट दोघंही माझ्यासाठी आता पण चित्र आधीच महत्वाचे खरं माझ्यासाठी
1: पहिलं प्रेम आहे ते
0: हो पहिलं प्रेम आहे
1: श्रोते हो हा आपला संवाद असाच चालू राहणार आहे पण आजच्या पुरता विराम घेऊया पुढच्या भागात पुन्हा राजू बाविस्कर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आजच्या पुरता निरोप घेते नमस्कार
2: व्यक्तिभेद या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू उर्फ बापू बाविस्कर यांच्या विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात सादरकर्ते होते विनायक मोरे या कार्यक्रमाचा उत्तरार्ध ऐकू शकता पुढल्या सोमवारी व्यक्तिभेद याच कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी हा कार्यक्रम प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर
3: श्रोते हो छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे पुरुषांचा सहभाग तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6 लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर
2: आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर सकाळचे ठीक 10 वाजलेत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची प्रसारित करत आहोत

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. आज जरा वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. विषय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचाच आहे, पण तो मुद्दा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये एक श्लोक आहे आणि तो श्लोक असा आहे की प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानां च हिते हितम नात्मप्रियम हितम राज्ञः प्रजानां तु प्रियम हितम. अर्थ असा आहे की राजाचे सुख प्रजेच्या सुखात असते, प्रजेचे हित हेच राजाचे हित असते. राजाने स्वतःच्या स्वार्थापेक्षा लोकहिताला प्राधान्य द्यावे. एखादा समाजसेवक जो असतो तो समाजासाठी म्हणून मोठं कार्य उभं करतो आणि ते राजाच्या हिताचं आहे. सगळ्या ज्या सामाजिक संस्था आता श्रोते हो, त्या संस्था राजातच काम करतात. खरं जनतेला मदत करणं, जनतेच्या बाबतीमध्ये काम करणं, आता अंध माणसं आहेत समाजातली, त्यांच्यासाठी काही ना काही तयार करणं, त्यांच्या

सेवेसाठी शासकीय पद्धतीनं काम करणं, अपंग माणसं आहेत त्यांच्यासाठी काय करणं, अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी काय करणं, ही सगळी शेवटी शासनाचीच प्रजा आहे. तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करणं ही संकल्पना अस्तित्वात यायला पाहिजे राजाच्या दृष्टिकोनातून. एक वेळा समाजातलेच मोठ्या हृदयाची जी माणसं असतात, मोठ्या मनाची जी माणसं असतात, ती मेहनत घेतात, संकल्प करतात आणि ती मोठी कार्य तयार करतात जी जनहिताची असतात. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती केला जातो, त्याचा विनियोग केला जातो. हा शांती पर्वातला जो श्लोक आहे तो श्लोक हेच सांगायचा प्रयत्न करतोय की दुसरी जी ओळ आहे त्याची, नात्म प्रियम हितम राज्ञा प्रजानां तु प्रियम हितम, प्रजेचं हित जात आहे तिथेच राजाला सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. आणि हा मुद्दा जगद्गुरूंनी सांगितलाय, समर्थ रामदासांनी सांगितलाय, महाभारतातल्या या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. खूप सुरुवातीला आपल्या मोठ्या बहिणीच्या माध्यमातून ते अत्यंत घाण इंद्रायणीचं आपली मोठी बहीण पाणी पिते असं बघितल्यानंतर तिथे शुद्ध पाणी किंवा काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे, त्या इंद्रायणीच्या काठावरती सगळी आळंदीची घाण त्या पाण्यात येत होती, त्या काठावरती वारकरी येऊन झोपतायत, आळंदी येऊन पालखी प्रस्थान असतं, त्यावेळेला तिथे येऊन एवढे लाखो वारकरी येतात, ते कुठे राहणार, ते त्या इंद्रायणीच्या तीरावरती दगड मातीमध्ये झुडपामध्ये झोपत होते. हे सगळं बघितल्यानंतर आपल्या बहिणीच्या एका वाक्यावरती विश्वनाथ कराड सरांनी पुढाकार घेऊन मग साखरे महाराजांना बरोबर घेऊन एकत्र देऊ आळंदी परिसर विकास समिती नावाचा ट्रस्ट उभा करून त्या ठिकाणी घाट बांधण्यात आले. हे घाट अतिशय सुंदर पद्धतीनं दगड अगदी निवडून बांधलेले घाट आहेत. तुम्ही शेवटी जाऊन बघा एकदा की तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर इंद्रायणी काठ दिसतो. आणि त्या काठावरती दोन्ही काठांवरती कीर्तन चालू असतात. अशा वेळेला एखादा मोठा समारंभ करायचा असेल तर तिथे मोठं व्यासपीठ किंवा रंगमंच उभा करून त्या रंगमंचावरती होणारं कीर्तन हे चित्रीकरण करून त्याच मोठ्या स्क्रीनच्या वरती नदीच्या त्या किनाऱ्यावरनं दाखवायचं, अशी यंत्रणा आकाशवाणीच्या श्रोत्यानो विश्वनाथ कराड यांनी तयार केली होती. आणि स्टेजवरती होणारी कीर्तनं आणि ती सगळी कीर्तनं शूट केली जायची त्या किनाऱ्यावरनं, आणि तिकडनं केबल पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन पलीकडच्या किनाऱ्यातल्या प्रोजेक्टरवरनं ह्या स्क्रीनवरती मोठ्या स्क्रीनवरती ते दिसायचं. मुंबईच्या लोकांना जसं ड्राईव्ह इन थिएटर आहे तशा पद्धतीचं वारकरी दोन्ही किनाऱ्यावर बसून बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन ऐकण्याची उत्तम सुविधा त्या ठिकाणी आहे. आणि गेली 25 वर्ष या पद्धतीनं अतिशय सुंदर कार्यक्रम होतात. सांगायचा मुद्दा असा आहे की यामध्ये प्रजेचं हित आहे, आणि प्रजेचं हित असेल तर त्यात राजाचं पण हित आहे असं ते गेली कित्येक वर्ष विश्वनाथ कराड सर अंतिमतः प्रजाहिताचा विचार करत राजहिताचंच काम करत आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती की आता आषाढी एकादशी आहे, पुन्हा नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशीचाही सप्ताह तिथे असतो आणि खूप छान म्हणजे, आणि प्रत्येकाने या पद्धतीनं सामाजिक कार्य केलं तर ते राजकार्यच ठरतं असं मला एक व्यक्तिगत वाटतं. म्हणून आज हा मुद्दा जरा वेगळा तुमच्यासमोर मांडला. शांती पर्वातला जो श्लोक मी तुम्हाला सांगितला त्यात राजानं प्रजेचं हित करायचं, पण दरवेळेला राजा तसं करण्याच्या एकंदर त्याच्या व्यस्ततेमुळे शक्य होत नसेल. तर मला असं वाटतं की प्रजेतले जे मोठ्या मनाची माणसं आहेत त्यांनी दुसऱ्या गरजू प्रजेला मदत करायची, आणि मग अंतिमतः ते राजाला मदत करणारीच ठरत असते, आणि सगळाच समाज एकत्र पद्धतीनं समृद्ध होऊ शकतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये श्रोते हो CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणून ज्या खूप नफा कमवणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्याच कंपन्यांना काही टक्के त्यांनी CSR वरती खर्च करावेत, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ज्या समाजातून ते नफा घेत आहेत त्या समाजाला त्यांनी काही गोष्टी द्याव्यात अशा पद्धतीचा विचार मांडला जातो. मला विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या या सगळ्याच कार्यापर्यंत गेले काही महिने मी तुमच्याशी हा संवाद साधतो आहे विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची या कार्यक्रमातून. कराड सरांची या सगळ्या कार्याकडे बघताना मला ते नेहमी ISR इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा संदेश ते साऱ्या जनतेला देत आहेत असं वाटत राहतं. आणि त्यामुळे तुम्हाला ही जी

माहिती मी देत आहे ते स्वाभाविक आहे, विश्वनाथ कराड सरांच्या कार्याची प्रशंसा आहेच त्यामध्ये, परंतु त्या कार्यापाठीमागचा जो दृष्टेपणा आहे, येणारी कित्येक वर्ष त्या कार्याचा विनियोग होणार आहे, आणि मी नेहमी म्हणतो तसं की उपयोगामध्ये घट होते आणि विनियोगामध्ये वाढ होते. जी वस्तू तुम्ही वापरता, ज्या वस्तूचं तुम्ही मूल्यमापन करत त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनासाठी विनिमय केला जातो, तिथे त्या वस्तूची घट होत नाही, तिथे वस्तू मोठी होत जाते. म्हणून उपयोग आणि विनियोगामधला हा फरक असतो आणि कराड सरांचं हे काम विनियोगाचंच आहे. ते वाढत जाणार आहे, ते अजूनही या 84-85व्या वर्षीसुद्धा त्याच उत्सुकतेनं अशा कामांकडे बघतात. त्यामुळे 1983 साली सुरू झालेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आलेली समृद्धी, ती ज्ञानाची समृद्धी होती, ती धनाची समृद्धी होती, ती प्रत्येक दिशेला कशी पसरेल आणि परमेश्वराच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेनं, जगद्गुरूंच्या कृपेनं, स्वामी विवेकानंदांच्या कृपेनं, हा जो ट्रिब्यूट डॉक्टर विश्वनाथ कराड यांना मिळाला, तो ट्रिब्यूट ते अशा कार्यातून डिस्ट्रीब्यूट करत आहेत. त्या डिस्ट्रीब्यूटमध्ये जनतेचं हित आहे आणि अर्थात जनतेचं हित आहे म्हणून राजाचं हित आहे, कारण राजाचा आनंद प्रजेच्या हितामध्ये दडलेला असतो. सर सतत विश्वशांतीचा विचार करतात आणि योग असा आहे की हा जो श्लोक आहे तो महाभारतातल्या शांती पर्वातलाच आहे. तुमच्याजवळ हा विषय विस्तृतपणे मांडावा आणि तुमचंही मत घ्यावं त्यावरती, तेव्हा जरूर कळवा. तुमचा श्रोत्यांचा वक्त्याशी असलेला संवादसुद्धा कार्यक्रमाला अधिक शुद्ध करत जातो, शुचित करत जातो. आणि त्यामुळे मी नेहमी आवाहन करतो की ह्या नंबरावरती मला मेसेज पाठवा, SMS करा आणि तुमचा विचार कळवा, त्यातून हा कार्यक्रम अधिक समृद्ध होत जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि जनहिताच्या कार्याची माहिती मी तुम्हाला आकाशवाणीच्या माध्यमातून देणं ही एक जनहिताचंच कार्य आहे. त्यामुळे मी सुद्धा गेले काही महिने हे राजाचंच काम करत आहे तुम्हाला ही माहिती देऊन. या विषयावर काही आपलं मत असेल तर जरूर मला SMS वरती कळवा. 9657722396 9657722396 मेसेज करा आणि तुमचं मत मला सांगा. असो, धन्यवाद.

ग्राहकों केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10:10 आणि 25 सेकंद झालेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत गायलं होतं नलिनी मुळगावकर यांनी. शब्दरचना होती पी सावळाराम यांची आणि संगीतकार होते वसंत प्रभू. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठूरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतीसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553-1705 किंवा 1706.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं. संगीतकार होते वसंत प्रभू.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आणि आता सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अरुण दाते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शरदचंद्र मुक्तिबोध यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

अरुण दाते आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व्यावसायिक प्रशिक्षण. महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. सन 2026 आणि 27 प्रवेश देणं मोफत सुरू आहे. या ठिकाणी या जागा माफक असल्यानं त्वरित संपर्क साधायचा आहे. त्यासाठी नियम आणि अटी अशा आहेत. सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ MS ऑफिस.

ह्या संगणक कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 8वी पास अशी असायला पाहिजे. मोटार अँड ॲमेंचर वाइंडिंग सबमर्सिबल पंप सिंगल फेज. ह्या इलेक्ट्रिक कोर्ससाठी किमान इयत्ता 9वी पास ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा राहील आणि फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाईल. सोयी आणि सवलती अशा आहेत. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवण्याची आणि प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. अद्ययावत आणि परिपूर्ण संगणक कार्यशाळा उपलब्ध आहे. भरपूर प्रॅक्टिकल्स आणि व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण दिलं जाईल. नेटवर्किंग आणि इंटरनेटची सुविधा आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ निदेशक उपलब्ध असणार आहेत. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह टाकळी रोड म्हेत्रे मळा गोदड मळ्याजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पिनकोड 416410 या पत्त्यावर अर्ज आणि माहितीपत्रकासाठी आपलं पत्र पाठवायचं आहे. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही आहे. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवायचे आहेत किंवा समक्ष भरून द्यायचे आहेत. या प्रवेश अर्जाबरोबरच शाळा सोडल्याचा दाखला, SSC मार्कशीट आणि प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबतचं सक्षम अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहेत.

यापुढचं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तींविषयीचं. गणेश रघुनाथ फुटाणकर, 36 वर्षांचे हे गृहस्थ चैत्रबन वसाहत अप्पर बिबेवाडी पुणे इथून बेपत्ता आहेत. त्यांचं वर्णन असं, अंगानी सडपातळ, रंगानी काळेसावळे, उंची साधारण 5 फूट आणि अंगामध्ये लाल रंगाचा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट त्यांनी परिधान केलेली आहे. पायामध्ये प्लॅस्टिकच्या चपला आहेत. त्यांना मराठी आणि कोकणी भाषा बोलता येते. कुणाला आढळल्यास बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधायचा आहे. स्थानिक निवेदनं श्रोते हो आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 10:30 आणि 10 सेकंद झालीत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली कैफी आझमी यांची रचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात. चित्रपट होता आखरी खत. श्रोते हो, आज 6 जुलै चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक चेतन आनंद यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटातल्या काही गीतांचा आनंद आपण घेणार आहोत आत्ता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, दाटून येणारे मेघ, विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट, रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553-1705 किंवा 1706.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
0: कार्यक्रमात आता ऐकूया हीर रांझा चित्रपटातली कैफी आझमी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार मदन मोहन.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 10:46 आणि 45 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटातली OP नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली अहमद वासी यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया साहिर लुधियानवी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे सचिन देव बर्मन यांनी. स्वर आहे किशोर कुमार यांचा. चित्रपट फंटूश.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली कैफी आझमी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, चित्रपट हकीकत.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये आपण चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक चेतन आनंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटातल्या काही गीतांचा आनंद आपण घेतात. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रमाकांत परांजपे यांचं व्हायोलिन वादन. राग आहे गुजरी तोडी. त्यांना तबल्यावर साथ संगत केली आहे माधव मोडक यांनी. ऐकूया.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होता रमाकांत परांजपे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गुजरी तोडी. त्यांना तबल्यावर साथसंगत केली होती माधव मोडक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, दाटून येणारे मेघ विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमाछमछम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या रेनकोट रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553-1705 किंवा 1706.

0: कार्यक्रम हेलो आपके पसंद।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 11:30 आणि 46 सेकंद झाले आहेत। प्रसारित करीत आहोत

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चुपके चुपके चित्रपटातली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे सचिन देव बर्मन यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

0: मंजिल चित्रपटातली योगेश यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती राहुल देव बर्मन यांनी.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आया सावन झुमके या चित्रपटातली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, स्वर लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा.

यानंतरची शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. अंजाना चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली शिवहरी यांनी. चांदनी चित्रपटासाठी स्वर आहे सुरेश वाडकर आणि अनुपमा यांचा.

कार्यक्रमातली ही शेवटची रचना होती चांदनी या चित्रपटातली. शब्द होते आनंद बक्षी यांचे, संगीतबद्ध केले होते शिवहरी यांनी आणि स्वर होता सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांचा. याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रमही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण चुपके चुपके, मंजिल, आया सावन झुमके, अंजाना आणि चांदनी या चित्रपटातल्या काही गीतांचा आनंद घेतला.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित कार्यक्रम, मंगला खाडीलकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत,

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घरहीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना

0: निस्वार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे मंगलाताई खाडीलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
1: नमस्कार.
0: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडीलकर. पत्रकारिता, लेखन आणि निवेदन अशा तीनही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडीलकर. त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. ही आपलीच माणसं, सुमन सुगंध, स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध.
1: अगदी जिव्हाळ्याचा.
0: सुमनताईंचा सहवास लाभणं, त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
1: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा, गायक गायिकांचा, कवींचा, गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख, एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खार मधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
0: अरे बाप.
1: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आले नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही. आता लेखीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको. त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
0: अच्छा.
1: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारसं, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी, येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचं थोडा विरस झाला सुमनताई, भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
0: बरोबर.
1: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचाराने मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
0: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं.
1: त्यांच्या लक्षात येत होतं
0: मनापासून आहे
1: असं मिटून घेतलेलं असतं ना सहस्र दल कमल
0: कोशात स्वतःला
1: तशा होत्या त्या आणि त्यांना बिलकुल

0: बोलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळेच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाहीत तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल युट्यूब हे प्रकार नव्हते, त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
1: बर,
0: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला, कारण बाबा आज मी सकाळी 11:30 तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
1: बर,
0: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या. आणि त्या फोनवर आल्या, त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या, काय बाई असं होत आहे की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं, अरेच्या असं कसं झालं, तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला.
1: अच्छा,
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या, पुढच्या वर्षी बघू. म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही.
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.
1: अच्छा,
0: पण झालं बुवा.
1: वा.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमंताईच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम

0: होतं म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणं तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
1: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे, दीड 200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
0: हो,
1: छायाचित्र
0: आम्ही सुधारत नेली सूची.
1: अच्छा.
0: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशीही अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीतं आणि गैरफिल्मी गीतं, आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
1: वा,
0: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकले ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
1: काळ गेलेला,
0: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी, 3:45.
1: अच्छा.
0: तुम्ही 3:45 या म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझा ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
0: अत्यंत, म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्माले.
1: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
0: पुष्कळ.
1: अच्छा.
0: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
1: अच्छा. बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या.
0: परफेक्शनिस्ट,
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं. असा एक
0: घर किती सुंदर, अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे जी करणार सुतारच, कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमनताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण.
0: हो. आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे जे स्कूला फाटला गेले. पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला. पोर्ट्रेट्स, स्केचेस,
1: उत्तम
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम त्या काढतच गेल्या, पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत, मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं म्हणून.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा.
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीतं आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे,
0: त्या जिन्यावरनं चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताईंनी तुम्हाला सांगितलेली
0: आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा.

0: त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा,
0: ते ऐकायचं, आपोआप पाठवायचं, मग ते आपल्या घरी 24 तास गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा,
0: आईला मदत करायची. त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमंताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचं नाही, आळसावायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे, भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग, निटिंग हे सगळे सुमंताईंचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या.
1: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम. त्या नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात.
1: वा,
0: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक सड एक सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत.
1: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा, हे विश्व किती मोठं, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
0: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं हे सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे.
1: एकातून एक उमलत जाणं
0: सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा.
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल. आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली आहे.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग, मुळात ह्या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं, तर ते बोलल्यानंतर ते असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कोणी दुखावलं
1: तर जाणार नाही, मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी, असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्यचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग झोराबाई अंबालावाली, मग नूरजहां, मग सुरैया यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा, तशी म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्या आहेत म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला 4-5 वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी, म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
0: अच्छा.
1: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
0: वा,
1: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
0: लताबाई.
1: त्यामुळे पारस्परिक आदर, स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं
0: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
1: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना, महाराष्ट्र शासनानेही दिला आणि मध्य प्रदेश शासनानेही दिला.
0: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
1: हो,
0: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
1: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे, ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई, जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे, तो एक स्वर्गीय सूर आहे
0: अगदी.
1: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो, त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत, तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला. त्याची मधुरता, तीक्ष्णता कुठल्याही सप्तकामधलं, त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची, लता स्वराची, ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक, अधिक ऊर्जावान,

जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी, नैसर्गिकरित्या मधुर, कमी तीक्ष्ण, कोमल आत्मभान जागृत ठेवणारा. मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत, आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे, तो भावदर्शी आहे, पण तो संयत

0: मंगलाताई, सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल?
1: त्या आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: केशवराव भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे.

0: पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
1: अच्छा.
0: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
1: तुमच्या या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना

0: सांगितलं होतं ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
1: तुमच्या ह्या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
0: आणि अशोक पत्कींनीही
1: लिहिलेलं होय.
0: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे त्याआधी त्यांचा पेटीवादक मग त्यांचा सहगायक मग गायक म्हणून त्याच्या स्थान आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
1: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं त्यांना ऐकता आलं.
0: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज न्यू गिनी त्याच्यानंतर अमेरिका इंग्लंड कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्की की जे अनेक वाद्य वाजवणारे त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं पुढे कल्याणपूर झालं हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमागे गाण्यानं चाली देत होते पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या आनंदी भारतीमध्ये आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरासिया वरती राहणारे.
1: बरं
0: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तो मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत इतकं सुंदर
1: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र
0: आणि नंदाजी असायचे त्यात आणि नंदाजींनी आणि सुमनताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्याला भावगीत हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची आणि मग ती गीत व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमनताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण ओठंगून असावं आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा पत्नी माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का
0: सुपर वुमन गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
1: अच्छा
0: आणि सारखं लक्ष कशात तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय कोरीव वस्तूंचं हातमागाचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं गुलाबाचं.
1: अच्छा
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत कधी एकट्या अशा त्या जायच्या आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं त्याची अधिक माहिती घेणं विणकामाचे वेगवेगळे नमुने पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची महाग मिळायची त्यांनी ती जमवलेली आहेत.
1: अच्छा
0: तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं दिवस कसा घालवावा मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं त्या काळात सुमनताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली मना आड केली की मी परत त्यात घुटमळत नाही.

0: हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली, छान त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायचं हो.
1: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होत.
0: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80s त्यांना वाटलं. म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, द रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटांसाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके, इथं पण एन दत्ता आहेतच तिथं. तर ही सगळी माणसं आहेतच, म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत. तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव ह्या सगळ्यांकडे जशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या, पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
1: सगळेच मोठे मोठे संगीतकार. आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं वाटत
0: होतं. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं, त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं, याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही. मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 94 कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
1: बर.
0: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
1: कमबॅक
0: हो, कमबॅक. जिथे सागरा धरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापुरी.
1: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
0: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
1: अच्छा. बर.
0: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करमरकर, घाल घाल पिंगा वाऱ्या. आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना. म्हटलं नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोग असं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये. तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरुनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
1: त्यांना घरी
0: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या. आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत ह्याची सामक्षा त्यांना मिळाली. आणि त्यानंतर सुमन सुगंधचा त्या भाग झाल्या.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुमन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा. आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा.
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडस बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं. आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं. पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमा गणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये तेही खूप झाले.
0: खूपच.
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केले त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत. ठाण्याला आपण 2-3 केले. मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते. त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
0: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते. नाही का
1: संजीवनी असते.
0: संजीवनी आहे खरंय अगदी.
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असे म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायची. हा म्हणजे
0: अच्छा
1: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका. हा ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोराबाईंचं कोणतं गाणं असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काय जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पाप

0: आपण आहे ना, निर्व्याजपणा, सहजता, आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना, त्यानं रसिक वेडावून जायचे. किती साधं माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं, आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साधं असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का? असं वाटावं इतकं साधेपण होतं.
1: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला, त्या
0: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, एक तास सुद्धा बोललेले आहेत. आणि अहो शब्द एकवा की नाही हो आठवत आहे असं म्हणायच्या, आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुलकरांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत. झिमझिम झरती पूर्ण, आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
1: खरे
0: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती, ती रसिक घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
1: अच्छा,
0: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदा व्हायचे.
1: हा किती काळ कार्यक्रम चालला?
0: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं, आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही, पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 व्या वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं, पण थोडस गायच्या थोडस बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं, आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला, तर मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल, म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचं कुठलं ऐकू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरी होश मे आलू, कधी बुझा दिए हैं खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकूनही आलं सूर तर. म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हणजे हे घ्या सुमनताई, वय वर्ष 86, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आज सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना
0: ऐका,
1: खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं, आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच पण तो जागवला एका परीने, आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
0: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्ही जपलं, आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो. म्हणजे छाई घटा घनगोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट, पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. मग ती अमक्यांनी खसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, ह्या आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं, पण त्या ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं.

0: हा माझं भावडेपण आहे, अतिसंवेदनशीलता आहे, मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
1: खरी गोष्ट आहे. आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशाच तऱ्हेचं. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यान पिढ्या आपल्याला असाच सुमन सुगंध देत राहणार आहे.

श्रोतेहो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम, पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी.

0: काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा उमंग.

0: आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस, महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती, मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं

लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्र निर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता

0: त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येक की 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला.

0: रुक्मिणी ने अरेना वर 6-2, 7-6 अशा दोन सेट्स मध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी आणि सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम, यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन झालं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शासनानं यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंदिर विकास कामांना सुरुवात होत असतानाच अंबाबाई मंदिराच्या कळसालाही सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील अखेरच्या शुक्रवारी कळस चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यानंतर कळसाची पूजा करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंदिराला हा कळस अर्पण केला आहे. 2.5 कोटी रुपयांचा हा कळस 1.5 किलो सोन्यात मढवलेला आहे. मंदिर संवर्धनाचं काम अद्याप सुरू असल्यानं तात्पुरतं कळसपूजन करण्यात आलं आहे. मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कळसाभिषेक आणि पूजन केलं जाणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, समता दिंडी, शाहू स्मारक लोकार्पण, शाहू पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात डॉ पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला आणि बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर

0: जिल्ह्यात 3,000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या बैठकीत सांगितलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची निवड झाली. प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. गोकुळ दूध संघटनेच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधकांनी पात्र 4,844 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. 20 जुलैपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5,470 दूध संस्थांपैकी अवसायनातील संस्था वगळता 4,844 संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले होते. ठराव मागवण्याची प्रक्रिया एक महिना सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत 5,439 ठराव जमा झाले. दरम्यान सर्वाधिक ठराव दाखल करून आम्हीच गोकुळवर निर्विवाद सत्ता मिळवणार असल्याचा दावा महायुतीनं केला आहे, तर महाविकास आघाडी देखील सत्ता मिळवण्याचा दावा करत आहे. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तर या महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 1:46 आणि 16 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बागी चित्रपटातली राकेश कुमार यांची गीतरचना, संगीतबद्ध केली मीत ब्रदर्स यांनी, स्वर आहे मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्स यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात देवदास चित्रपटातली नुसरत बद्र यांची गीतरचना, संगीतबद्ध केली इस्माईल दरबार यांनी.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378

7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. कार्यक्रमात आता ऐकूया सिद्धार्थ गरिमा यांची गीतरचना, श्रेया घोषाल आणि वैशाली माळे यांच्या स्वरात चित्रपट बाजीराव मस्तानी.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर या

0: कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेली इश्क विश्क चित्रपटातली समीर यांची गीतरचना अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात रकीब अलम यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे देवश्री प्रसाद यांनी. चित्रपट पुष्पा 2.

0: नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. यानंतर दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर 2:15 दुपार समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: कार्यक्रमात आता ऐकूया ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली वैभव जोशी यांची गीतरचना, आनंद जोशी आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात चित्रपट आनंदी गोपाळ।

कार्यक्रमात आता ऐकूया सतीश राजवाडे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे अविनाश विश्वजीत यांनी. मुंबई पुणे मुंबई चित्रपटासाठी स्वर आहे बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरात चित्रपट मंगलाष्टक वन्स मोर.

0: द नेक्स्ट वेव्ह हा नवीन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया मितवा चित्रपटातली अश्विनी शेंडे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे निलेश मोहरीर यांनी आणि स्वर आहे जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांचा.

0: याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होते.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होतीये. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
1: मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं

वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथे आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथे दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं

0: आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 7 सेकंद झाली आहेत. आमचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 4:58 मी सुनीता कुलकर्णी आता या सभेतून आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्या रसिक श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी वासंती या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात

करीत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूयात थोडीशी बेवफाई चित्रपटातल्या या गीतानं. गीताचा गायक स्वर आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, आणि गुलजार यांच्या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. यानंतर ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, चित्रपट शारदा.

क्रोधी चित्रपटातलं गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत राम बलराम चित्रपटातलं. मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर गीताचे बोल आहेत आनंद बक्षी यांचे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवा मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजच्या स्टे ट्यून या सदरात 7 जुलै या वर्ल्ड चॉकलेट डेच्या अनुषंगानं खास कार्यक्रम कुछ मीठा हो जाए. लेखन निवेदन रुचिरा पालकर, सादर करते आहेत धीरज केदारी.

मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या आपल्या लाडक्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

वाह, क्या बात है, काय सुंदर आणि गोड गाणं आहे ना हे। पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गाणं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला नक्कीच असा प्रश्न आला

असेल किंवा आपल्यापैकीच काही जणांना लक्षातही आलं असेल की हे चॉकलेटचं गाणं का वाजवलं गेलं ते. बरोबर मित्रांनो, आता आपल्या सगळ्यांचा लाडका आणि खूप जवळचा असा वर्ल्ड चॉकलेट डे येतोय. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माझ्याकडून येणाऱ्या चॉकलेट डेच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. मित्रांनो, आता आपण जे गाणं ऐकलं त्या गाण्यावरून आपल्याला चॉकलेटचे किती सारे प्रकार आठवतात ना. चॉकलेटचे खूप सारे प्रकार असून प्रत्येकाची टेस्ट सुद्धा किती निराळी असते ना. मित्रांनो, चॉकलेट डेचा इतिहासही आहे बरं का. कोकोचे झाड 4000 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या जंगलात होते. चॉकलेटवर जगात पहिले प्रयोग अमेरिका आणि मेक्सिकोने केले. 1528 स्पेनच्या राजाला कोको खूप आवडला. त्यानंतर त्याने कोकोचे बीज हे स्पेनला नेले. त्यानंतर तिथे चॉकलेट प्रचलित झाले. 1848

मित्रांनो, आता आपण जे गाणं ऐकलं त्या गाण्यावरून आपल्याला चॉकलेटचे किती सारे प्रकार आठवतात ना? चॉकलेटचे खूप सारे प्रकार असून प्रत्येकाची टेस्ट सुद्धा किती निराळी असते ना? मित्रांनो, चॉकलेट डेचा इतिहासही आहे बरं का? कोकोचे झाड 4000 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या जंगलात होते. चॉकलेटवर जगात पहिले प्रयोग अमेरिका आणि मेक्सिकोने केले. 1528 मध्ये स्पेनच्या राजाला कोको खूप आवडला. त्यानंतर त्याने कोकोचे बीज हे स्पेनला नेले. त्यानंतर तिथे चॉकलेट प्रचलित झाले. 1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी J.S. Fry & Sons ने कोकोमध्ये लोणी, दूध आणि साखर मिसळून ते कडक बनवले आणि त्याला चॉकलेटचे रूप दिले. अशा परिस्थितीत चॉकलेटची चवही काळानुसार बदलत गेली. मित्रांनो, चॉकलेट हे सर्व वयोगटातल्या लोकांना खूप आवडते. चॉकलेट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. चॉकलेटमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. आपल्या रक्तप्रवाहासाठी, हृदयासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर मानले जाते. आणि याबरोबरच चॉकलेट खाल्ल्याने आपला मूडही बदलतो. मित्रांनो, जर आपलं एखादं काम हे पूर्ण झालं असेल किंवा आपल्याला जे हवं ते स्वप्न पूर्ण झालं असेल, तर आपण तो आनंद आपल्या फ्रेंड्सशी, नातेवाईकांशी पेढे, मिठाई यांसारखे गोड पदार्थ वाटून व्यक्त करतो. त्याबरोबरच आपण चॉकलेटही दिले तर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांनाही खूप आनंद होतो. जर एखादी आपली आवडती व्यक्ती आपल्यावर रुसली असेल तर तिला आपण तिच्या आवडीचं चॉकलेट किंवा कॅडबरी दिली तर ती आपल्यावर लगेचच खुश होते. एक चॉकलेट हे दोन व्यक्तींचं एकमेकांवर असलेलं प्रेम टिकवून ठेवतं. चॉकलेट डे सेलिब्रेट करण्यामागचं कारण हेच आहे की आपले फ्रेंड्स, रिलेटिव्स यांमधल्या नात्यांचा गोडवा हा अखंड राहणे. आणि म्हणूनच या दिवशी एकमेकांना चॉकलेट देऊन एकमेकांबद्दलचे असणारे रुसवे फुगवे, हेवे दावे विसरून पुन्हा गोड नात्याची सुरुवात करणे.

मित्रांनो, एखादं मूल जेव्हा रडत असतं आणि आपण जर त्याला एक चॉकलेट दिलं तर त्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल येते ती किती गोड असते ना. एका चॉकलेटची ही सगळी कमाल आहे. मित्रांनो, या चॉकलेट डेच्या निमित्ताने मला एक गोष्ट कळली आणि मी ती तुमच्याशी शेअर करते. ती म्हणजे चॉकलेटसारखी गोडी ही प्रत्येक व्यक्तीकडे असावी असं मला वाटतं. म्हणजेच आपल्या मित्रांशी नातेवाईकांशी असलेलं जे काही आपलं नातं आहे ते जर आपल्याला आणखी दृढ करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सद्विचार, सदाचार, सत्कर्म आणि आपल्या भाषेमध्ये असलेली नम्रता यानेच दृढ करता येईल. जीवनात आपल्याला अनेक प्रसंग येतात. काही चांगले असतात तर काही वाईट. जे चांगले असतात त्याचा आपल्याला गोडवा निर्माण होतो तर जे वाईट असतात त्याची कटुता निर्माण होते. ती कटुता घेऊन जगण्यात काहीही अर्थ नसतो. ज्या गोष्टी आपल्याला एक वेगळाच आनंद किंवा गोडवा देतात आणि आपण त्याचा उपयोग आपल्या डेली लाईफमध्ये केला तर अर्थातच आपल्या आयुष्याला एक वेगळीच अशी गोडी निर्माण होईल. चॉकलेट हे कायम गोडवाच देत असतं. तसंच आपणही आपल्या स्वतःला, आपल्या समाजाला कठीण प्रसंगी खचून न जाता स्थैर्याने उभे राहण्याचा गोडवा निर्माण करून द्यायला पाहिजे. एखाद्या कठीण संकटात हसत राहणे यासारखं पॉझिटिव्ह असणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. कुछ मीठा हो जाए असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पहिलं आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे चॉकलेटच. चॉकलेट हा आपल्याला इझिली अवेलेबल होणारा आणि मिठाईपेक्षाही आवडणारा गोड पदार्थ आहे. अगदी 1 रुपयांपासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंत घेतला जाऊ शकतो. आपला आनंद वाढवण्यासाठी सोपा आणि सहज मार्ग म्हणजे चॉकलेटच. लहान मुलांचा वाढदिवस असेल किंवा त्यांनी एक छान काम केलं असेल तर त्यांना त्या बदल्यात एक चॉकलेट दिलं तर स्वारी लगेचच खुश.

मित्रांनो, चॉकलेटमध्ये किती वेगवेगळे फ्लेवर्स असतात ना, जसे की डार्क चॉकलेट, ड्रायफ्रुट्स चॉकलेट, व्हॅनिला चॉकलेट, असे कितीतरी. आणि हे फ्लेवर्स जसं आपण खातो तर प्रत्येकाची टेस्टसुद्धा निराळीच असते, शिवाय मनाला एक नवीन आनंद देणारी असते. तसंच मित्रांनो, आपल्या जीवनातही अशीच अनेक प्रकारची माणसे, अनेक प्रकारचे प्रसंग येऊन जातात, पण त्या प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक प्रसंगाकडून आपल्याला काहीतरी नवीन अनुभवायला नक्कीच मिळते. कधीतरी काही गोष्टी आपल्याला हसवतात, काही रडवतात, तर काही नवीन शिकवूनही जातात, आणि काही आपल्या मनाला अगदी भावुक करून जातात. पण प्रत्येक गोष्ट ही चॉकलेटच्या फ्लेवर सारखीच निराळी असते. तर या सगळ्यांचीही आपल्याला आयुष्यात छान गोडी लागली पाहिजे आणि त्यातून जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटीज घेता आली पाहिजे. चॉकलेट आपल्याला जसं क्षणभर आनंद अगदी पटकन देऊन जातं, तसंच आपल्यालाही आपली लाईफ ही आनंदी जगता आली पाहिजे. आयुष्यात कळण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट ही मनापासून अनुभवता आली पाहिजे. आनंद दिल्याने अजून वाढत असतो. नेहमी खुश राहिलं की आयुष्य आणखी वाढतं. आयुष्याला नवी दिशा द्यायची असेल, जी आपली स्वप्न आहेत ती पूर्ण करायची असेल, तर

आनंद, हास्य, पॉझिटिव्हिटी, स्टॅबिलिटी यांसारख्या फ्लेवर्सची खूप गरज आहे. जीवनात कडू फ्लेवर्स आले जसं की राग, भीती, सतत असणारी चिंता यासारख्या गोष्टी घेऊन बसण्यापेक्षा आनंदी राहणे किती सुंदर आहे ना. आनंदी असल्याने आपल्या सभोवतालचं ॲटमॉस्फेअरही खूप सुंदर होत जातं. तर मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला हाच मेसेज देऊ इच्छिते की नेहमी आनंदी राहा. जीवनात कितीही सुखदुःख आले तरी आपल्या सोबतच्या माणसांच्या नात्यातला गोडवा कधीच कमी होऊन देऊ नका. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला गोडवा हा असाच कायम वाढत राहो हीच प्रार्थना. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना येणाऱ्या चॉकलेट डेच्या खूप साऱ्या मनापासून गोड गोड शुभेच्छा.

0: नवी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, भारताचे भविष्य घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 हे धोरण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही, तर तुमच्या चौफेर विकासाचे एक सुवर्णद्वार आहे. कौशल्याधिष्ठित शिक्षण, अभ्यासक्रमात लवचिकता, बहुभाषिकता आणि मातृभाषेत शिक्षण, प्रयोगशीलता, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन, 5+3+3+4 अशी नवी रचना, उच्च शिक्षणात प्रवेशासाठी समान संधी अशी या धोरणांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. म्हणूनच मित्रांनो, शिकण्याची नवी दिशा स्वीकारा, NEP ला साथ द्या, नवीन संधींचा उपयोग करा, तुमचं भविष्य तुम्हीच घडवा, आपल्या ज्ञानाने भारताला जागतिक स्तरावर नेतृत्व द्या. शिक्षण फक्त नोकरीसाठी नव्हे तर आयुष्य समृद्ध करण्यासाठी असते. युवकांचं सामर्थ्य आणि नवीन शैक्षणिक धोरण यांची सांगड म्हणजे एक सशक्त, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर भारत. चला, शिक्षणाचं नवयुग घडवूया, NEP ला समजून घेऊया, स्वीकारूया आणि इतरांनाही प्रोत्साहित करूया. धन्यवाद.
1: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल ID ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल ID आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल ID पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल ID च्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. चला तर मग मित्रांनो, आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण स्टे ट्यून या सदरात 7 जुलै या वर्ल्ड चॉकलेट डेच्या अनुषंगाने खास कार्यक्रम कुछ मीठा हो जाय ऐकलात. कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं होतं रुचिरा पालकर यांनी, तर सादरकर्ते होते धीरज केदारी. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्लिश न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

एक कलाकार केंद्रित आहे प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांच्यावर. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, 10:30 आपण ऐकू शकाल फोन इन आपली आवड. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. ही होती आज प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांबद्दलची माहिती. आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 7 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी. पहाटे 5:55 गिरवाणवाणी, यात पारंपरिक सरस्वती सूक्त आपण ऐकू शकाल वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि सहकारी यांच्या स्वरात. 6:25 अविनाश हळवे यांचे विचार चिंतन अंतर्गत. 6:30 आणि 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते आहेत मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत कूपनलिका, भूजल पुनर्भरण तंत्रज्ञानाविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदा, यात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 6:50 परिसर अंतर्गत पर्यावरणपूरक पंढरीची वारी, सहभाग दथम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी यांचे अध्यक्ष प्रशांत अवचट. या कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 ही वेळ आहे जोगळेकर हॉस्पिटल अमृता सरिता गीता या कार्यक्रमाची. उद्या 19व्या भागात अध्याय 2 श्लोक 3 आपण ऐकू शकाल. विवरण लेखन मृणाल साने, श्लोक गायन स्मिता गाडगीळ आणि कार्यक्रमाचं निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक आहे हायटेक शेती प्रगतीची गती. सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. 9:30 फोन इन लोभसावा कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कैलास शिंदे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:30 वार्ताचित्र. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित दिनकर कैकिणी यांच्या स्वरात राग देसी याचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11:30 आम्ही. उद्याच्या कार्यक्रमात प्रियंका आणि प्रांजली बर्वे यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि गाणी याचा भाग 4 आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 5:30 आमच्या दुसऱ्या सभेत युववाणी अंतर्गत ब्युटिफुल डिस्कशन्स, जीवनातील अविस्मरणीय गोष्टी, निवेदन मैथिली जगताप यांचं. 6:30 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा कार्यक्रम. विषय आहे कार्यरत रहा, सेवानिवृत्तीनंतरचे व्यस्त आणि मस्त जीवन याविषयी ॲडव्होकेट सुमित लाड यांची मुलाखत. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं शेत, यात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यात अधिक नफा देणारी सुगंधी आणि औषधी पिकं याविषयी केंद्रीय औषधीय आणि सुगंधित वनस्पती संस्था लखनौचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार विभाग डॉक्टर ऋषिकेश भिसे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 एक कलाकार. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन, तर 10:00 नभोनाट्य, यात मुक्तिपत्रे या नाटकाचा 6वा भाग आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत गौरी लागू. 10:30 नाद ब्रह्म, यात पंडित दिनकर कैकिणी यांच्या स्वरात राग सावनी बिहाग आपण ऐकू शकाल. याचबरोबर ठरलेल्या वेळी बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ईएसआय ची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

तयार झालेला तो सावळा विठुराया, म्हणजे विलोभनीय असं सावळं परब्रह्म. पिवळं पितांबर नेसून तेजाचं मूर्तिमंत रूप असलेला हा सावळा तरीही सुंदर विठुराया समचरणांसह युगानुयुग विटेवर उभा असणारा आणि अवघ्या मानवी जीवनाला व्यापून उरणारा, साहित्यातही सतत विविध रूपातून आविष्कृत होणारा, याच सावळ्या विठुरायाच्या साहित्यातल्या लोभस्वाण्या रूपाची ही साहित्यवारी.

भक्ती मार्गाच्या सगळ्या विश्वाला ज्या विठ्ठल रूपाची मोहिनी पडली तो मूर्तिवंत सौंदर्याचा सुकुमार पांडुरंग अवघ्या वारकरी संप्रदायाची आणि भाविकांची माऊली आहे. बुद्धीच्याही अतीत असलेला हा परमेश्वर आहे आणि भागवत धर्माचा रामकृष्ण हरिसुद्धा हाच आहे. दाही दिशा अवघ्या विश्वात व्यापून उरलेल्या या विराट तत्वाचा मोह मग ओव्या भारुड गीत अभंग गवळणी पोथ्या पुराण आणि अगदी नाटक सिनेमा विश्वाला सुद्धा आवरता आला नाही. हा पंढरीचा विठोबा आपल्या लोकगीतातून स्त्रियांच्या विसाव्याचं स्थान होतो. या स्त्रिया विठ्ठलाला माऊलीच्या रूपात बघून आपलं माहेर अनुभवतात. अशा विसणान निवली माझी डोई तुझा हात अग विठा बाई घाल रुक्मिणी पुरण आपल्या घरी पाहण आल बारशीच भगवान. अशा जुन्या पारंपरिक ओव्या ऐकल्या की पांडुरंग देवत्वाच्या अलौकिक रूपातून बाहेर पडून लौकिक जीवनाशी अगदी एकरूप झालाय हे लक्षात येतं. तो इतका एकरूप झाला की स्त्रियांनाही तो आपलासा वाटला. त्यामुळे जात्यावर दळण दळताना शेतात काम करताना स्त्रिया ज्या ओव्या गात त्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी चंद्रभागा यांच्यासह संत परिवार आणि पंढरी नगरी सतत टोकावत राहिली.

जीव आणि शिव एकरूप झाल्यामुळे परमेश्वराच्या या दासीला कष्टाचं काहीच वाटत नाही हे जनाई आवर्जून सांगते. पंढरीचा पांडुरंग असा समाज मनावर व्यापलेला, म्हणूनच तो अभिव्यक्तीच्या सगळ्या रूपामध्ये सामावलेला. संत साहित्यातूनही हे आपल्याला प्राधान्यानं जाणवतं. ज्ञानियांची ओवी तुक्याचा अभंग, चित्ताशी सत्संग शाश्वताचा. खसलिया धीर पोळल्या गारवा, जाणत्या गोडवा जाणल्याचा. वर्षानुवर्ष हे सगळे ग्रंथ आणि संतांचे अभंग आपल्या मनाचं श्रद्धास्थान आहेतच, पण प्रेरणास्त्रोतही आहेत. संत विचार आपल्या रोजच्या जगण्याला अनेक अंगांनी

स्पर्श करतो. संतांच्या शिकवणीशी आपल्या जीवनाचं एक अनोखं नातं आहे. मानवी व्यवहाराचा आणि मानवी जीवनाचा अंतर्बाह्य पोत बदलण्याचं सामर्थ्य संत विचारात आहे, कारण आचरणाच्या शुद्धीवरती संतांनी भर दिलाय. संतांचे विचार आपल्याला मानवतावाद शिकवतात, संस्कारित करतात. राग मोह इत्यादी वृत्तीपासून दूर राहून शांत विचाराला प्रवृत्त करणारे हे पांडुरंगाचे भक्तिस्थान म्हणजे अमृत सिंचन आहे, हे संतांनी आवर्जून सांगितलं. जिकडे पाहे तिकडे उभा अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहुनी संचले. या स्वरूपाचे नामदेव तुकारामांचे अभंग आपलं लक्ष वेधतात. फार पूर्वीपासून ते आजपर्यंत गावोगावी देवळांमध्ये होणारे भागवत सप्ताह असोत, हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरीची पारायणं असोत, यातून विठ्ठलाची अनेक रूपं गायली गेली.

त्यांचे अभंग आपलं लक्ष वेधतात. फार पूर्वीपासून ते आजपर्यंत गावोगावी देवळांमध्ये होणारे भागवत सप्ताह असोत, हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरीची पारायणं असोत, यातून विठ्ठलाची अनेक रूपं गायली गेली आणि आजही गायली जातात. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये या जगजेठी भीमातटी असलेल्या परब्रह्माची अनेक रूपं पाहायला मिळतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, हा तुकारामांचा बीजमंत्र आज वारकरी जीवनाचा मूलमंत्र आहे. आज वारीमध्ये याचा जयघोष आपण नित्य पाहतो. हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. साहित्यातही हा विठ्ठल असा फक्त मूर्तीरूपानं व्यक्त झाला नाही, तर तो पाहण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे हे तुकारामांनी

वारकरी संप्रदायामध्ये आणि एकूणच भक्ती संप्रदायात सतत होणारी भजनं टाळ मृदुंगाच्या गजरात आजही ठेका धरायला लावतात. या भजनांच्या तालावर दिंडीत आजही वारकरी तल्लीन होतात. संतांनी लिहिलेले हे अभंग भजनाच्या रूपानं विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. पांडुरंगाचे सावळे गोमटे रूप चित्ताला भावणारं, डोळ्यांना सुखावणारं, मनाला आनंद देणारं आणि भावनांना क्षमवणारं आहे. आणि म्हणूनच कोणत्याही भजनाची सुरुवात करताना वारकरी या अभंगांनीच त्याची सुरुवात करतात.

आपली कीर्तन परंपरा म्हणजे संत साहित्याचा चालता बोलता गौरवच. नामस्मरण करत, सुश्राव्य कथा ऐकत, अभंग ऐकत तल्लीन होणारा भक्तवृंद आजही कीर्तन परंपरा आणि पर्यायानं संत साहित्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. नामाचे महत्व पटवून देताना दिले जाणारे दृष्टांत, दाखले, रूपकं यामुळे विषय आपल्याला पटकन समजतो. नाचत, रंगत, अभंग आणि भजनांमध्ये एकरूप होणारे कीर्तनकार नामभक्तीचे महत्व सांगतात. तू माझी माऊली, मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, हीच भक्तिभावना प्राधान्यानं कीर्तन परंपरेची मूलस्रोत असते. श्रोते हो, संतांच्या रचनांनी आणि एकूणच संत साहित्यानं जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केलाय. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्याचं काम तेव्हाही आणि आजही संत साहित्य आग्रहानं करतं. वर्णव्यवस्थेवर संतांनी केलेलं भाष्य, धर्मविषयक सर्वस्पर्शी व्यापक असा संतांचा दृष्टिकोन असो, संतांनी लोकसंग्रहाचे सांगितलेले महत्व, अंधश्रद्धेवर ओढलेला प्रखर आसूड आणि मातृभाषेविषयीचा स्वाभिमान त्यांच्या अभंगातून, रचनांमधून स्पष्टपणानं जाणवतो. रूढी परंपरेविषयीचे द्रष्टे असे त्यांचे भाष्य आणि कर्मकांडावर केलेली टीका ही वेगवेगळ्या गवळणी भारुडातून अधोरेखित होते. असे अनेक विषय संत साहित्यांनी प्राधान्यानं लोकरंजनातून लोकांपुढे आणले आणि लोकांचं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं आणि एका अर्थानं हे समाज प्रबोधनही केलं. एकनाथांच्या गवळणी, भारुड यांचा उल्लेख या ठिकाणी विशेष महत्वाचा वाटतो. आजही मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांमधून, अनेकविध करमणुकीच्या कार्यक्रमांपासून, वेगवेगळ्या कार्यक्रम

0: कार्यक्रमातून सादर होणारे संत साहित्य प्रबोधन करणारे आहे. सर्वश्रुत असलेली आणि सादर होणारी एकनाथांची भारुड ही याची उत्तम उदाहरण आहेत.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा तुकारामांचा अभंग किंवा योग याग तप व्रत आणि दान करिता साधन नाना कष्टी सुलभ सोपेरे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज यासारखा चोखोबांचा अभंग असो आपली विचारांची दृष्टी हे साहित्य व्यापक करतं. या अर्थानं संत साहित्य कालातीत आहे. अभंग ओव्या गवळणी याप्रमाणे पांडुरंगाच्या सर्वव्यापी जीवनाचा वेध कालपरत्वे कथा कादंबऱ्या आणि नाटकांनी सुद्धा अचूक टिपला. संत साहित्यावर झालेली संशोधन सुद्धा साहित्य विश्वाला समृद्ध करणारी आहेत. डॉक्टर राचिम ढेरे यांचं याबाबतीतलं लेखन मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण आहे. श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात त्यांनी विठ्ठलाच्या उगमापासून ते वारकरी संप्रदायाचा देव होणं इथपर्यंतचा प्रवास दिला आहे. तर वाल मंजूळ यांनी श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर या पुस्तकामध्ये संशोधनानंतर त्यांना मिळालेली ऐतिहासिक माहिती लिहिली आहे. विनायक होगाडे यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी विठोबा मिसिंग इन पंढरपूर यामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद तर आहेच, पण युगानुयुग विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा आत्मशोध लेखकानं अतिशय मनोरंजक पद्धतीनं मांडलाय. भक्त पुंडलिकानं वीठ फेकली आणि पांडुरंग 28 युग तिथं त्याची वाट पाहत उभा राहिला. यासारख्या अनेक कथा सर्वश्रोत आहेत, कारण विठ्ठल हे केवळ दैवत नसून ते मराठी संस्कृतीचं भाषेचं साहित्याचं प्रेरणास्थान आहे. संतांच्या कथा अभंग ही मौखिक साहित्याची खूप मोठी श्रीमंती आहे. विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून भारूड गवळणी अभंगामधून समाज प्रबोधन झालं. कोणत्याही जात धर्म लिंग पंथ यामध्ये भेद न करता भक्ती या एकाच भावनेनं प्रेरित झालेला सामाजिक समतेचा न्याय पांडुरंगाच्या दरबारात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि दुःखामध्ये आधार देणारा हा परमेश्वर सगळ्या सुखाचे आगर आणि म्हणूनच साहित्यातूनही तो तसाच प्रतीत झाला. दगडी विटेवरचा हा देव भक्तीचा सोहळा तर झालाच, पण मराठी मनाचा श्वास आणि साहित्याचा मूलस्त्रोतही झाला. आणि म्हणून विठ्ठल हे दैवत न राहता सामाजिक समतेचं प्रतीक झालं. पांडुरंग दैवत न राहता हक्काची माऊली झाला आणि सामान्य लोकांचा हक्काचा माणूस झाला. म्हणूनच आधुनिक साहित्यामध्ये लेखक कवी त्याला जाब विचारायला लागले, त्याच्याशी हक्कानं भांडायला लागले. इतकंच नव्हे तर आपल्या सुखाचा आणि दुःखाचाही साक्षीदार पांडुरंग आहे ही त्यांची भावना विशेषतः कवितेतून व्यक्त झाली. ती लेखकांची कवींची बोलकी भावना अतिशय आपलेपणानं कधी कडक स्वरूपात तर कधी लोभसवाण्या भाषेमध्ये व्यक्त झाली. कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी त्याची व्यथा मांडणारी कवी दासू वैद्य यांची हिरवा पांडुरंग ही कविता या दृष्टीनं अधिक बोलकी वाटते. ते म्हणतात, वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो. वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो तसा येऊन पोचला पाऊस, एखादं अदीम तत्वज्ञान रुजवावं तसं. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरुभुरु वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकलेल्या भ्रमिष्ट माणसासारखा पाऊस अचानक

बेपत्ता झाला. बियांच्या पोपटी अंकुरांना जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणित वाळून गेले. जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्याच्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो ना, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांब टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. कविवर्य नाधो महानोर पालखीच्या अभंगामध्ये लिहितात, विटेवरी देवा युगे झाली फार, विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी. किती यावे जावे तुझ्या दारापाशी, किती यावे जावे तुझ्या दारापाशी, उपाशी तापाशी आषाढीला. अमंगळ सारे पोसले जाताना, अमंगळ सारे पोसले जाताना तुझा मुकेपणा जीव घेणा. आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, राऊळ सोडू ना पहा तरी. विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी. माणसांची सद्यस्थिती समजवण्यासाठी तू माणसातच ये, असा हक्कानं सांगणारा हा कवी या कवितेमध्ये पांडुरंगालाच साथ घालताना दिसतो. भक्ताला ईश्वराची ओढ लागते आणि आत्म्याला परमात्म्याची. नेमकी हीच भक्ती मार्गातली मनोज्ञ भावना कवयित्री संजीवनी बोकील यांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्या कवितेतून मांडली आहे. त्या म्हणतात, एकतरी भेट घडो तुझी ऐशी, जशी कळसाशी पायरीची, लागो तुझे ध्यान ममत्व सुटोनी, पिंजऱ्या मधुनी उडो जावो, तुझ्या तुळशीशी देह तीर्थ वाहो, पान एक राहो मुठी माझी, माझे पण अडो पायी जाणीवेच्या, तम गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी, तुझे रूप चिन्ह जडो हृदयाशी, सावली झाडाशी एक जैशी, सांजेच्या आडात सूर्याचा पोहरा, बुडो तसा सारा व्यापताप, जीवदाह अंती विरावा मुक्तीत, पहाटेच रात एक व्हावी. ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांची विठ्ठल ही कविता अशीच अल्पाक्षरातून मोठा आशय पोचवणारी आणि अतिशय भावणारी. ते म्हणतात, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. करोना काळात संकर्षण कराडेंनी पंढरीच्या विठुरायालाच प्रश्न विचारला होता, ती कविता सर्वत्र गाजली. पंढरीच्या विठुराया कस काय बराय ना, यंदा वारी नाही म्हणे. खराय का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाई विठ्ठलाला पाहायचं नाही? अरे लेकरांनी असं कसं, आईबापाकडं यायचं नाही? या आशयाची वारी नसल्यामुळं होणाऱ्या भावनिक कोंडीची कविता प्रसिद्ध आहेच. अशा स्वरूपामध्ये कवींनी आता वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करताना पंढरीच्या पांडुरंगालाच आपल्या कुटुंबातलं एक मानलं आणि मग त्याला हक्कानं आणि अधिकारानं प्रश्न विचारले. साहित्यामध्ये झालेला हा बदल, नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं रसिकांनी आणि वाचकांनी उचलून धरल्या. नाटक आणि चित्रपट क्षेत्रालाही संत साहित्याचा मोह आवरता आला नाही, किंबहुना सुरुवातीच्या काळात बोलपट हे प्राधान्यानं भक्तिभावनेला प्राधान्य देणारे होते. पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित डंका हरिनामाचा हा चित्रपट असो, संत गोरा कुंभार भक्त पुंडलिक हरिओम विठ्ठला असे चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असले तरी पांडुरंगाची भक्ती हा त्याचा मूळ गाभा होता. ही भक्ती कधी श्रद्धेनं त्याचं गुणगान करते तर कधी नव्या समाजव्यवस्थेवरती भाष्य करताना त्यालाच प्रश्न विचारते. कालानुरूप बदलणाऱ्या राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक स्थित्यंतरामध्येही हा पांडुरंग मग कधी गुरु होतो आणि विठ्ठलाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न विचारतो.

आषाढी वारीच्या निमित्तानं आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपुरी अखंड चालणारी बाजारपेठ, तिथली स्थापत्य, शहररचना, भाषा संस्कृती आणि समाज जीवन हा अतिशय भावनिक विषय हाताळत प्रभावीपणानं समोर आलेला चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं, अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलं. झेंडा, लयभारी अशा चित्रपटांनी पांडुरंगाला एका नव्या रुपात लोकांसमोर आणलं. देवबाभळी हा चित्रपट सर्वश्रुत आहेच, पण नव्यानं आलेलं संगीत देवबाभळी हे प्राजक्त देशमुख यांचं नाटक पांडुरंगासह रुक्मिणीच्या भावावस्था टिपतं तेव्हा आजही लौकिक जीवनाचे विठोबा रखुमाईचे संदर्भ आपल्याला अस्वस्थ करतात. साधारण 300-350 मैलाचं अंतर असणाऱ्या या वारीमध्ये वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई असा नामगजर करत फुगड्या झिम्मा खेळत चालत असतात. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा अशा स्वरूपाचे असंख्य अभंग गवळणी भारुड म्हणत विसाव्याला कीर्तन करत आणि प्रातस्मरणी हरिपाठ म्हणत हे वारकरी संत साहित्याचा गजर करत असतात. ही वारी आणि या काळात सर्वत्र असलेलं भक्तिमय वातावरण, संत साहित्याचा होणारा जागर हे सगळं अलौकिक समाधान देणार आहे. या साहित्यातून अखंड ऊर्जा मिळते, सद्विचार समजतो, चित्ताला समाधान आणि मनाला आनंद मिळतो. कारण वैकुंठ नगरीमध्ये विठेवर उभं असलेलं ते सावळं परब्रह्म भक्तांसाठी धावून येणारं एकमेव असं वैश्विक सत्य आहे. सगळा संतमेळा पुंडलिक यांच्यासह नात्याची वीण घट्ट करणारं, ये हृदयीचे ते हृदयी घालणारं आणि एकमेकांशी उराउरी भेट घेतानाच भेदाभेद विसरून एकमेकांच्या पायी नतमस्तक होणारं असं हे वैश्विक आनंदाचं सोहळ्याचं एक जल्लोषाचं रूप म्हणजे पांडुरंग. म्हणूनच त्या पांडुरंगाला हृदयात साठवताना भक्तीची भावना साहित्यिकांना आजही प्रेरणा देते. काळानुसार या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरी भावना मात्र भक्तीचीच आहे. या संत साहित्याचा आधार घेऊन आजही दिंडीमध्ये रक्तदान, अवयवदानाचे महत्व सांगणारे अभंग पोवाडे म्हणले जातात. स्त्री शक्तीचं महत्व सांगणारी भारुड होतात, समाज व्यवस्थेवरती भाष्य होतं, जाती धर्म पंथाच्या सगळ्या भिंती दूर सारून आध्यात्मिक लोकशाही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. माणसांमध्ये देव बघण्याचा हा आगळावेगळा आनंद सोहळा, एकमेकांच्या मदतीला धावून जातानाचा कृतार्थपणा आणि गळा भेट घेऊन एकमेकांच्या पायी लागतानाची धन्यता ही केवळ त्या समचरण विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या पांडुरंगाची किमया आहे हे निश्चित. मानवी जीवनच काय, साहित्यही याला अपवाद नाही. गवळणी, अभंग, कविता, चित्रपट या माध्यमातून जेव्हा अशी साहित्यवारी घडते ना तेव्हा कृतार्थता वाटते. साहित्यातून असे एकदा का या पांडुरंगाचे दर्शन झाले की मग होणारा परमानंद व्यक्त करताना बोल उमटतात.

श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं रूपक साहित्य वारी. लेखन आणि निवेदन केलं होतं मीरा कुलकर्णी यांनी. निर्मिती सहाय्य होतं

0: कुलकर्णी यांचं सादर करते गुरुनाथ तेरवणकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण साहित्य सौरभ कार्यक्रम ऐकला. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशा है.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही धत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
7: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं.
8: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
9: बाबा आना 3000
10: ते कशाला?
9: माझा पॉकेट मनी.
10: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
9: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
10: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
9: तुमचा मोबाईल द्या.
10: घे.
11: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
12: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3 स्थानी. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे यांच्याकडून.
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे. लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून

0: या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे. मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षा विषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय. खेड तालुक्यात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पार्श्वभूमी नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वर जवळ ढगफुटीचा इशारा दिलाय. यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील. नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय. मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात. पुलाला धोका असल्याने मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. भिसे खिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. आज झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा पाणी साठा 45 टक्क्यांवर पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीये. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
1: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी. कुठल्याही

0: स्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222274229 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेजा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञान.

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, या वेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे।

0: श्रोते हो छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो ठीक 7:15 विधिमंडळ समालोचन आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्याबरोबर.

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना

0: मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या. सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 दिवसात 10 पेक्षा अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांची चौकशी करून तातडीनं ती दुरुस्त करावीत, अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली. गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मुंबईसह किनारपट्टीच्या भागात ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानकुर्द इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत, तिथं मदत कार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी यासंदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी, असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केले. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण

0: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं, यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
1: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं, अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकारनिर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चिती व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350+ झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळे हे झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशीही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी

0: आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण आजचं विधानमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharti.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharti.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला.
8: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शेतच्या या भागात आपलं सहर्ष स्वागत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948, 6 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज ऐकूयात. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज याप्रमाणे. बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मराठवाडा विभागासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर विदर्भासाठी हवामानाचा अंदाज, बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता,

0: तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. हा होता येत्या 24 तासासाठीचा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूयात ऊस पिकातील हुमणी कीड आणि एकात्मिक नियंत्रणाचे उपाय याविषयी डॉक्टर संतोषकुमार मोरे, प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, जैविक कीड नियंत्रण प्रकल्प, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऊस हे खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये प्रामुख्याने एक आवडीचं नगदी पीक आहे. बरेचसे शेतकरी या ऊसाची 3 प्रकारची लागवड करतात, त्यात प्रामुख्याने पूर्व हंगामी, अडसाली आणि सुरू. मागील काही वर्षापासून, म्हणजे मी म्हणेल 8 ते 10 वर्षापासून, या ऊस पिकावर एक बहुभक्षीय कीड खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. या कीडीचं नाव आहे हुमणी. बऱ्याच शेतकऱ्यांना हुमणी कीड चांगल्या प्रकारची माहिती आहे. ही कीड ऊस पिकातील पिकाची मुळे कुरतडून खाते आणि त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. जवळपास खोडव्यासारखीच पिकं पाहिली तर या हुमणी किडीचं फार मोठ्या प्रमाणावर संख्या दिसून येते आणि 30 ते 80 टक्क्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर झालेला दिसून येतो. मुळातच हुमणी ही कीड जमिनीत असल्या कारणाने वरून आपल्या लक्षात येत नाही, मात्र हिचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, पीक पिवळे पडायला सुरुवात झाल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आपल्या दृष्टीस येतो किंवा लक्षात येतो आणि त्याच्यानंतर मग आपण उपाययोजना करायला सुरुवात करतो. आज जवळपास महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतरही राज्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रणाशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सर्व नियंत्रण पद्धतींचा व्यवस्थितपणे अवलंब करणे आणि वेळेनुसार उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे. ही काळाची गरज. या किडीची ओळख होणंही नियंत्रणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला फक्त हुमणी ही अवस्था आहे तीच फक्त माहिती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना या हुमणी किडीच्या इतर अवस्था माहीत नसतात किंवा माहीत नाही आहे. याच्यापैकी या हुमणी किडीच्या एकूण 4 अवस्था आहेत: अंडी, हुमणी, कोश आणि भुंगेरे. या 4 अवस्थांपैकी भुंगेरे ही अवस्थाच फक्त आपल्या नजरेस पडते किंवा दृष्टीस पडते. बऱ्याच वेळा पावसाळा सुरू झाल्यानंतर किंवा जून जुलै महिन्यामध्ये या हुमणी किडीचे भुंगेरे रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोरील दिव्याकडे आकर्षित झालेले दिसतात. हे भुंगेरे म्हणजे या हुमणी किडीचे मातापिता. बाकीच्या इतर सर्व अवस्था या जमिनीत असतात, त्यामुळे सहजासहजी आपल्या दृष्टीस पडत नाही. मात्र उसाचा मुळे सुकलेलं उसाचं बेट जर आपण उकरून पाहिलं तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी या हुमणीच्या अळ्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या हुमणीचे भुंगेरे जून जुलै महिन्यापूर्वी फार मोठ्या संख्येने निघायचे किंवा बाहेर पडायचे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीत पुरेसा आर्द्रता किंवा ओलावा झाल्यानंतर हे हुमणीचे भुंगेरे बाहेर पडतात. जून जुलै महिन्यात याचं प्रमाण जास्त असल्याकारणाने या भुंगेऱ्यास जून बिटल असं देखील संबोधण्यात येतं. हे भुंगेरे साधारणपणे 18 ते 20 मिलीमीटर लांबीचे किंवा 1 ते 2 सेंटीमीटर लांबीचे आणि 8 मिलीमीटरपर्यंत यांची रुंदी असते. यांचा रंग हा तपकिरी, फिकट, गडद, पिवळसर अशा वेगवेगळ्या, त्यांचा रंग हा प्रजातीनुसार थोडा वेगवेगळा असतो आणि हे निशाचर असतात. हुमणीचे भुंगेरे साधारणतः जूनपासून पावसास सुरुवात झाल्यानंतर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी खूप मोठ्या संख्येने जमिनीतून बाहेर येतात. मात्र हेच भुंगेरे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, ज्यावेळेस तापमान जास्त असतं, अशा वेळेस हे जमिनीमध्येच असतात, ते बाहेर पडत नाहीत. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर हे भुंगेरे जमिनीतून सलग 2-3

तीन रात्री बाहेर पडताना आपणास दिसून येतात. संध्याकाळच्या वेळेस आपण जर किंवा बोरीची झाडं, कडुनिंबाची झाडं, पळस यासारख्या वनस्पतींचं बारकाईने निरीक्षण केलं तर या हुमणीचे भुंगेरे खूप मोठ्या संख्येने आपल्याला या झाडांची पाने खाताना, दिवस मावळताना दिसून येतात. या ठिकाणी या भुंगेऱ्यांचं येण्याची प्रमुख दोन कारणे असतात. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे त्यांना खाद्य हवं असतं. या झाडांची पानं

या भुंगेऱ्यांचं येण्याची प्रमुख दोन कारणे असतात. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे त्यांना खाद्य हवं असतं. या झाडांची पानं ते खाद्य म्हणून उपयोग करतात आणि त्याचवेळी या भुंगेऱ्यांचं मिलन होतं आणि मिलनानंतर मात्र मादीचं खरं काम सुरू होतं. मिलनानंतर मादी सूर्योदयापूर्वी आसपासच्या भागामधील अर्धवट कुजलेली माती, थोडीशी ओलसर असणारी जागा शोधते आणि साधारणपणे 7 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर खोलीपर्यंत 50 पासून ते 70-75 पर्यंत आपली अंडी एक एक करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असते. ही अंडी जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर सहजासे जे आपल्याला दृष्टीस पडत नाहीत, परंतु बारकाईने निरीक्षण केलं तर ही अंडी बऱ्याच वेळा आपल्याला शेणखतासुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ही साबुदाण्याच्या आकाराची आणि पांढरट कलरची लांबट गोल असतात. पूर्वी जून जुलै महिन्यात अंडी घालण्याचं प्रमाण जास्त होतं, परंतु अलीकडील काळात बदललेली परिस्थिती, हवामान बदल, सततची ऊस पीक लागवड या कारणांमुळे अंडी आपणास अगदी जून जुलैपासून सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत देखील घातलेली दिसून येतात किंवा पतंग बाहेर पडलेले दिसून येतात. या अंड्यांपासून 1 आठवडा ते 3 आठवड्यापर्यंत एक अळी बाहेर पडते. ही अळी बाहेर पडल्यानंतर पांढरट रंगाची आणि पिवळसर डोक्याची असते, 8 mm लांबीची, आणि तिचं डोकं थोडंसं पिवळसं तपकिरी रंगाचं असतं. तर आकाराने ही इंग्रजी सी आकाराची अर्धगोलाकार असते. सुरुवातीच्या काळात किंवा या अळीच्या अवस्था असतात, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था. पहिल्या दोन अवस्था असतात त्यामध्ये या अळीचे जबडे हे थोडे कमकुवत असतात, त्यामुळे ही अळी जमिनीतील अर्धवट कुजलेलं अन्न खाऊन आपली गुजराण करते. पहिली अवस्था 25 ते 30 दिवस, दुसरी अवस्था 30 ते 45 दिवस, तिसरी अवस्था पुढे 3 आठवड्यापर्यंत असते. पूर्ण वाढ झालेली अळी साधारणतः 40 ते 45 मिलीमीटरपर्यंत लांब होते आणि 5 ते 9 महिन्याच्या कालावधीनंतर 3 अवस्थेतून ही अळी आपला अळीअवस्था पूर्ण करते आणि त्याच्यानंतर ती कोशात जाते. मात्र नंतरच्या 2 अवस्था यावेळी या अळीचे जबडे किंवा हुमणीचे जबडे मजबूत झालेले असतात आणि अशा वेळेस ही अळी आपल्या ऊस पिकाची मुळे खायला सुरुवात करते. जमिनीमध्ये या ऊस पिकाची मुळे खाल्ल्यामुळे ऊसाचं अन्न शोषण करण्याचं काम त्या ठिकाणी थांबतं आणि त्यामुळे जमिनीवरचा जो काही ऊस आहे त्याची वाढ त्या ठिकाणी थांबून जाते. बऱ्याचशा वेळेस आपल्याला एकाएका ऊसाच्या बेटाखाली 8 ते 9 हुमण्यासुद्धा दिसून येतात, इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात हुमण्यांचा प्रादुर्भाव सध्या बऱ्याचशा भागातून दिसून येतो आणि अशामुळे उत्पादनात शेतकऱ्यांना फार मोठी घट येते. असं पाहिलं तर हुमणी ही कीड पूर्णपणे अळीअवस्था जमिनीत असते, ती ऊसांच्या पिकांची किंवा इतर पिकांची देखील मुळे कुरतडून खात असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वरून ही कीड सहसा दृष्टीस पडत नाही किंवा तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. आज जर पाहिलं खोडवा पिकामध्ये, ऊस पिकामध्ये आपल्याला या हुमणीचा प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो. याचं कारण म्हणजे खोडवा पिकामध्ये असणारं अर्धवट कुजलेलं पाचट, त्यामुळे मादी पतंग किंवा मादी भुंगेरे हे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी अंडी घालतात आणि त्यामुळे अळ्यांची संख्या देखील आपल्याला जास्त दिसून येते. अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर ही हुमणी खोल जमिनीत कोशावस्थेत जाते. कोशावस्थेत जाताना कोशाभोवती एक मातीचं आवरण तयार केलं जातं. त्या आवरणामध्ये ती स्वतःला सुरक्षित करते आणि त्याच्यातून साधारणपणे 4 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. परंतु हे भुंगेरे जमिनीतच थांबतात, ते जमिनीच्या वर येत नाहीत. प्रौढावस्था साधारणतः 80 ते 90 दिवसापर्यंत तशीच असते आणि एकूण पाहिलं तर हुमणी या किडीच्या प्रामुख्याने 2 प्रजाती, लिकोफिलस आणि होलिट्रिकिया, या दिसून येतात आणि 1 वर्षामध्ये या किडीची एकच

पिढी पूर्ण होते किंवा एकच जीवनक्रम पूर्ण होतो. त्यामुळे या किडीचं जीवनक्रम आणि तिच्या विविध अवस्था आपणास माहीत असणं गरजेचं आहे, ज्यामुळे यांचं नियंत्रण करणं थोडं सोपं होतं. आता या हुमणीचं नियंत्रण करायचं असेल तर या हुमणी किडीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. ही हुमणी कीड आपल्या दृष्टीस पडत नाही आणि त्यामुळे या हुमणीचं जर चांगल्या प्रकारचं नियंत्रण करायचं असेल तर आपणा सर्व शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ असतील, कृषी विभाग असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील यांच्या मार्गदर्शनानुसार एकत्रितरित्या प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या हुमणी किडीचं एकात्मिक नियंत्रण जर केलं तर निश्चितपणे हुमणी किडीचं चांगल्या प्रकारचं नियंत्रण झालेलं आपणास दिसून येतं. याचं नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धती आहेत. याच्यामध्ये मशागतीय पद्धत, ज्याला आपण नांगरट म्हणतो, म्हणजे ऊस पिकाची किंवा कोणत्याही पिकाची काढणी केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये शेतीची किंवा त्या जमिनीची नांगरट होणं गरजेचं असतं. सर्वच शेतकरी आपण जमिनीची नांगरट करतो, परंतु अलीकडील काळात जमिनीची नांगरट ही प्रामुख्याने ट्रॅक्टरद्वारे होत असल्यामुळे आपल्याला हुमणीचं प्रमाण देखील तेवढंच वाढलेलं दिसतं. कारण जवळपास 30-35% शेतकरी हे ट्रॅक्टरच्या साह्याने रात्रीची नांगरट करतात. रात्रीची नांगरट केल्यामुळं आपणास हुमणीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करता येत नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला फरक समजून सांगतो. जर आपण दिवसा नांगरट केली तर ही हुमणी, हिचे कोष आणि भुंगेरे जमिनीत असतात, नांगरटीच्या वेळेस हे सर्व बाहेर पडतात आणि नांगरट चालू असताना आपणास दिसून येतं की नांगराच्या मागे खूप सारे शिकारी पक्षी, मग त्यामध्ये बगळे असतील, कावळे असतील, कोतवालसारखे पक्षी असतील, छोट्या छोट्या चिमण्या असतील, साळुंके असतील, असे दिसून येतात. हे बाहेर पडलेले हुमणीच्या आळ्या, कोश किंवा भुंगेरे यांना मारून खाण्याचं काम करतात. जर आपण नांगरट दिवसा केली तर संशोधनाद्वारे असं दिसून आलेलं आहे की जवळपास आपण 12-15% हुमणीचं नियंत्रण आपण करू शकतो, नांगरटीद्वारे करू शकतो. तीच नांगरट जर आपण रात्रीची केली तर यावेळेस हे पक्षी नसतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी ज्या हुमणीचे विविध अवस्था बाहेर पडलेल्या असतात त्या ठिकाणी त्या परत स्वतःला सुरक्षित करून जमिनीत काढून घेतात. त्यामुळे हुमणीचं नियंत्रण करायचं असेल तर नांगरट पद्धत तीच अवलंबली, फक्त वेळ ही दिवसा ठेवावी, रात्रीच्या वेळेस शक्यतो नांगरट करू नये, जेणेकरून आपल्याला हुमणीची नियंत्रण चांगल्या प्रकारचं करू शकतो. पिकाची फेरफालट किंवा सापळा पीक, जर आपल्याला त्या ठिकाणी ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर उसानंतर त्या ठिकाणी सूर्यफुलाची लागवड करावी आणि त्याच्यानंतर परत शेत नांगरावे, जेणेकरून उगवणी झाल्यावर त्या ठिकाणी भुईमुग किंवा तागसारखी सापळा पिके लावून घ्यावीत, जेणेकरून जी यजमान पिकं आहेत याच्याऐवजी आपण दुसरी पिकं त्या ठिकाणी लावतो आणि त्याच्यामुळं देखील हुमणींचं नियंत्रण आपल्याला झालेलं दिसून येतं. याचबरोबर हुमणीचं नियंत्रण करायचं असेल तर आपणास जून जुलै महिन्यापासून तयारीत राहणं आवश्यक आहे. जूनला पावसाची सुरुवात झाली की मी मगाशी सांगितलं की हुमणीचे भुंगेरे बाहेर पडायला सुरुवात होते. आजच्या परिस्थितीनुसार भुंगेरे आपणास जूनपासून ते पार ऑक्टोबरपर्यंत सुद्धा मोठ्या संख्येने दिसून येतात. रात्रीच्या वेळेस हे भुंगेरे आपल्याला घरासमोरील प्रकाशाकडे किंवा दिव्याकडे आकर्षित सुद्धा झालेले दिसून येतात, परंतु बरेच शेतकरी या भुंगेऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. संध्याकाळच्या वेळेस देखील आपण बांधावर फिरत असताना किंवा आपल्या घराच्या आसपास कुठे लिंबाची वगैरे झाडं असतील अशा वेळेस देखील आपल्याला त्या झाडाची पानं कुरतडून खाल्लेली दिसून येतात, मात्र आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो आणि याच ठिकाणाहून या हुमणीची पुढची पिढी तयार होत असते. त्यामुळे अशा वेळेस आपण सर्वांनी तयारीत राहणं फार गरजेचं आहे. पावसास सुरुवात झाल्यानंतर जर आपण शेतामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर्वी आपणास हुमणीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला असेल अशा शेतांमध्ये प्रकाश सापळे हे ट्री एक जर आपण उभे केले आणि प्रत्येक पावसानंतर सलग

तीन चार रात्री संध्याकाळच्या वेळी जर हे प्रकाश सापळे लावले तर त्या ठिकाणी प्रकाशाकडे किंवा त्या दिव्याकडे त्या ओमनीचे भुंगेरे संध्याकाळच्या वेळेस खूप मोठ्या संख्येने आकर्षित होतात आणि आकर्षित झालेले भुंगेरे त्या प्रकाश सापळ्याखाली ठेवलेल्या पानामध्ये पडून मरतात. यामध्ये नर आणि मादी दोघेही मारले जातात. फक्त या सापळ्याच्या खाली पाणी आणि त्यामध्ये थोडं तेल टाकणं आवश्यक असतं, जेणेकरून किंवा आपल्या गाडीचं जे किंवा सर्व्हिसिंग झाल्यानंतर आपल्या गाडीमधलं जे खराब झालेलं ऑइल असतं ते थोडं ऑइल टाकणं गरजेचं असतं. काही शेतकरी कीटकनाशकांचा देखील वापर करताना दिसून येतात, पण मी या ठिकाणी एक विनंती करेन की कीटकनाशकांचा वापर अशा ठिकाणी शक्यतो टाळावा, कारण हे सगळे सापळे आपल्या शेतामध्ये असतात आणि रात्रीच्या वेळेस जे वन्य पक्षी असतील किंवा पशु असतील प्राणी असतील हे रात्रीच्या वेळेस येऊन त्या ठिकाणी पाणी पिण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे या सापळ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये खाद्यतेल किंवा खराब झालेलं जर ऑइल असेल तर असं टाकलं तर त्या ठिकाणी हे भुंगेरे पडले ते त्या ठिकाणी बाहेर पडू शकत नाहीत आणि खूप मोठ्या संख्येने मारले जातात. परिणामी भविष्यात त्या माद्यांपासून घातली जाणारी अंडी आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. याचबरोबर प्रकाश सापळ्यांसोबतच कामगंध सापळे देखील या किडीसाठी अवेलेबल आहेत किंवा बाजारात मिळतात. या सापळे देखील आपण जर लावले तर प्रजातीने निहाय आपल्यास कामगंध सापळे मिळतात, त्याच्यातला फेरोमोन मिळतो आणि त्यांनी देखील आपल्याला नर भुंग्याऱ्यांचं नियंत्रण करता येतं. याचबरोबर जर बांधावर असणाऱ्या झाडांवर आपल्याला या हुमनी किडीचे भुंगेरे दिसून येत असतील तर अशी झाडं शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याच्या थोड्या फांद्या छाटल्या तर त्या भुंगेऱ्यांना खाद्य मिळत नाही, किंवा असे भुंगेरे जर त्या ठिकाणी त्या झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडले आणि त्यांना गोळा करून जर मारलं तर पुढे भविष्यात आपल्या पिकात येणारी जी काही हुमनी असेल तिचं आपण चांगल्या प्रकारचं नियंत्रण करू शकतो. काही शेतकरी रासायनिक कीटकनाशकांच्या देखील फवारण्या करतात. यामध्ये प्रामुख्याने अंतरप्रवाही कीटकनाशक इमॅडाक्रोपिल जर आपण 17.8% 0.3 मिलीने जर प्रति लिटर पाण्यातनं जर मिसळून त्या ठिकाणी फवारलं तर हे भुंगेरे त्या फवारलेल्या पालांवर आपली गुजरण करतात आणि परिणामी त्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. याचसोबत पीक लागवडीनंतर किंवा पीक उभं असताना आपल्याला बऱ्याच वेळा शेणखताचा वापर करावा लागतो. ज्यावेळेस आपण पिकास शेणखत देत असतो अशा वेळेस शेणखत देताना या शेणखतामध्ये जर आपण जैविक बुरशीनाशकांचा वापर केला तर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने हुमनीचं नियंत्रण होतं. जास्त प्रमाणात हुमनीची अंडी ही तुमच्या शेणखतामध्ये घातली जातात आणि शेणखतासोबतच ही हुमनी आपली पूर्वीपासून शेतामध्ये जात होती. आज पाहिलं तर शेणखतासोबतच जमिनीमध्ये देखील हुमनीची अंडी घातलेली आपल्याला या हुमनीने दिसून येतील किंवा भुंगाऱ्याने दिसून येतील. अशा वेळेस जर शेणखतामध्ये जर आपण आता प्रतिटन 2.5 किलो मॅट्रायझियमसारखी जैविक बुरशीनाशक आहे जी छान पद्धतीने काम करते, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे आणि ही जर आपण शेणखतात मिसळली आणि त्याच्यानंतर जर शेणखत आपल्या जमिनीमध्ये टाकून दिलं तर या बुरशीचे जे बीजकण आहेत हे बुरशीचे बीजकण त्या ठिकाणी शेणखतासोबतच आपल्या शेतामध्ये जातात आणि शेतामध्ये जमिनीमध्ये असणारी जी काही हुमनी आहे तिचं नियंत्रण या मॅट्रायझियम नावाच्या किंवा बिवेरिया नावाच्या बुरशीमुळं देखील आपल्यास झालेलं दिसून येतं. याचसोबत ही जी बुरशी आहे ही बुरशी अनेक प्रकारे या हुमनी किडीचं छान पद्धतीने नियंत्रण करताना आपल्याला दिसून येते. उभ्या पिकामध्ये ज्यावेळेस आपण या हुमनीचं नियंत्रण करायचं असेल अशा वेळेस या बुरशीनाशिकांची साधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून मॅट्रायझियम बिव्हेरिया 1.15% पावडरमध्ये मिक्सअप होणारी जी बुरशीनाशिकं आहेत ती जर आपण त्या ठिकाणी मिसळून पंपाचा पुढचा नोझल काढून संध्याकाळच्या वेळेस जमीन वापशावर असताना पिकांच्या मुळाजवळ जर करून दिली तर त्या ठिकाणी देखील या बुरशीचे बीजकण आहेत हे बीजकण समप्रमाणात त्या ठिकाणी शेतामध्ये विखुरले जातात आणि ते ओल्या मातीमध्ये स्थिरावले जातात आणि ज्यावेळेस ही हुमनी मुळांवर खायला सुरुवात करते जूनपासून शक्य

तो पहिली अडवणी असावी. ह्या हुमण्याज आहेत. हुमण्या ज्यावेळेस जमिनीवर जमिनीतील मुळांवर गुजराण करायला सुरुवात करतात, अशा वेळेस या बुरशीनाशकांचे उपयोग, कीटक बुरशीनाशकांचे जे बीजकण आहेत, हे बीजकण त्या हुमणीच्या शरीराला चिपकतात. आणि एकदा का हे बीजकण त्या अळीच्या शरीराला किंवा हुमणीच्या शरीराला चिपकले की त्याच्यापासून तिचं पुढचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये बीजकणापासून धागा तयार होतो आणि हा धागा त्या हुमणीच्या शरीरात घुसून त्यामध्ये शरीरामध्ये परत त्या धाग्याची किंवा या बीजकणांची वाढ सुरू होते आणि या हुमणीचा एक एक अवयव त्या ठिकाणी निकामी करत साधारणपणे 15 दिवसात ते 20 दिवसात ही हुमणी पूर्णपणे त्या ठिकाणी मृत पावते. या बीजकणांची संख्या आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये जर जास्त प्रमाणात असेल तर निश्चितपणे या हुमणींचं देखील प्रमाण कमी होऊ शकतं किंवा कमी राहतं, हे आपणास सर्वांनाच माहिती असेल. त्यासाठी आपल्याला उपयुक्त जैविक कीटकनाशकांची आपणास जमिनीमध्ये अळवणी करणं तेवढंच महत्त्वाचं. बरेचसे शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाचा पर्याय असतो किंवा ठिबक सिंचनाने पाणी देत असतात. अशा वेळेस देखील आपण ठिबक सिंचनच्या टाकीमध्ये हे जर द्रावण तयार केलं आणि ठिबक सिंचनातून देखील दिलं तरी देखील आपणास हुमणीचं नियंत्रण चांगल्या प्रकारचं झालेलं दिसून येतं. जर आपल्याला या जैविक बुरशीनाशकांद्वारे किंवा जैविक कीटकनाशकांद्वारे या हुमणीचं, त्यामध्ये मॅट्रायझिम असेल, बिवेरिया असेल, नुमोरिया असेल, जर नियंत्रण करायचं असेल तर साधारणतः जूनपासून एक 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 अळवण्या हुमणीच्या प्रादुर्भावानुसार केल्यास, योग्य प्रकारे केल्यास, निश्चितपणे आपणास या हुमणीचं नियंत्रण चांगल्या प्रकारचं झालेलं दिसून येतं. यासाठी ही जैविक कीटकनाशकं देश बाजारात किंवा विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. याचसोबत आपल्याला बऱ्याच वेळा शेतामध्ये खुरपणी चालू असते, निंदणी चालू असते आणि अशा वेळेस त्या खुरपण्याला खुरपत असणाऱ्या स्त्रीला किंवा अंतर्मशागत करणाऱ्या असणाऱ्या शेतकऱ्याला बऱ्याच वेळा हुमण्या दृष्टीस पडतात. अशा दृष्टीस पडलेल्या हुमण्या किंवा सापडलेल्या हुमण्या त्या ठिकाणी त्या त्यावेळेस गोळा करायच्या आहेत आणि त्यांना एकतर उघड्यावर टाकून द्या किंवा गोळा करून पाण्यात मारून टाका. उघड्यावर टाकलं तर दिवसा जे आसपास फिरणारे पक्षी वगैरे असतात त्यांना वेचून खातात किंवा सूर्यप्रकाशामुळे देखील त्या मारल्या जातात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला या हुमणीचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं निंदणी करताना देखील या दिसणाऱ्या अळ्या किंवा पाणी देताना दिसणाऱ्या अळ्या आपण हाताने गोळा करून त्या ठिकाणी त्यांची संख्या कमी करणं फार आवश्यक आहे. खतं टाकताना देखील आपल्याला जर अशा अळ्या दिसल्या तर त्या ठिकाणी त्या वेचून लगेच नष्ट करा, जेणेकरून आपल्याला पुढची पिढी आणि पुढचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी करता येतो. आणि अशा वेळेस शक्यतो कुजलेलं शेणखत वापरा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर लगेच करू नका, कारण आपण ह्या सर्व उपाययोजना जर चांगल्या प्रकारच्या केल्या तर आणि सर्वांनी एकत्र येऊन केल्या, जास्तीत जास्त शेतकरी संख्येने एकत्र आले आणि ह्या हुमणीसाठी जर मी सांगितलेल्या सूचनेनुसार किंवा मी सांगितलेल्या उपाययोजनेनुसार जर उपाययोजना करत गेलं तर निश्चितपणे आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज पडत नाही. मात्र जर आपण दुर्लक्ष केलं तर मग मात्र ही हुमणी जमिनीत असते. बऱ्याचशा वेळेस दिलेली रासायनिक कीटकनाशकसुद्धा चांगल्या प्रकारची कामं करतीलच असं नाही, कारण आपण जे रासायनिक कीटकनाशक वापरणार आहे त्यामध्ये हुमणी जमिनीमध्ये कुठे असते हे आपणास माहीत नसतं आणि आपण रासायनिक कीटकनाशकं मात्र जमिनीत खोडाजवळ टाकत असतो आणि त्या ठिकाणी बऱ्याच वेळा त्या हुमणींचं नियंत्रण योग्य प्रकारे होत नसल्याचं शेतकऱ्यांना दिसून येतं. त्याच्यामुळं आपण जर प्रकाश सापळे अंतर्मशागतीच्या वेळेस छोट्या छोट्या गोष्टीतून अळ्या गोळा करणं, त्याचसोबत जैविक कीटकनाशकं यांचा जो वापर वाढवला तर आप निश्चितपणे या हुमणीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारचं झालेलं दिसून येतं. बऱ्याच वेळा शेतकरी ही जी काही जैविक कीटकनाशकं आहेत ही कीटकनाशकं वापरताना योग्य काळजी घेणं गरजेचं असतं, कारण ही जैविक कीटकनाशकामध्ये असणारे जे बीजकण आहेत हे बीजकण अतिशय नाजूक असतात. अगदी आपण खरेदी केलेली जी पिशवी असेल किंवा बॉटल असेल हिला आपल्याला थंड सावलीत ठेवणं आवश्यक असतं. त्याचसोबत जर एखाद्या काम करत असताना किंवा फवारणी करत असताना उन्हात जास्त काळ राहिली तर त्याच्यातले बीजकण नष्ट पावत असतात. त्याच्यामुळं हे वापरताना देखील आपल्याला जर काळजी योग्य प्रकारची घेतली तर निश्चितपणे या हुमणीचं नियंत्रण आपणास झालेलं दिसून येतं. आणि याचसोबत जर गरज पडली तर बाजारात असणारी विविध प्रकारची कीटकनाशकं आहेत जी लेबल क्लेमच्या अंडर असणारी जी कीटकनाशकं असतील त्याच्यामध्ये फोरेट असेल, फिप्रोनिल असेल किंवा इतर प्रकारची कीटकनाशकं असेल योग्य मात्रेत वापर करून ती मुळाजवळ टाकून दिली आणि त्याला

0: चिकटकं पाणी देणं गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेस असं होतं की कीटकनाशकं टाकल्यानंतर शेतकऱ्यांनी जर भरपूर प्रमाणात पाणी दिलं तर पाण्यात मिसळलेली जी कीटकनाशकं आहेत ती मुळांच्या खाली जातात किंवा मुळांपासून दूर जातात आणि परिणामी होमणी ही वरच्या थरात असते आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण झालेलं दिसून येत नाही. ही सगळं बाबी करत असताना एकात्मिक होमणी नियंत्रण फार महत्त्वाचं आहे आणि माझी विनंती असेल सर्वांना, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि कमीत कमी रासायनिक कीटकनाशकं किंवा गरज असेल तरच रासायनिक कीटकनाशकं वापरून या होमणीचं नियंत्रण करणं फार आवश्यक आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऊस पिकातली होमणी कीड आणि एकात्मिक नियंत्रणाचे उपाय याविषयी डॉक्टर संतोष कुमार मोरे, प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आता ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव निराळा उल्लेख नसल्यास क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 558 क्विंटल, कमीत कमी दर 3,300, जास्तीत जास्त दर 3,700, सरासरी दर 3,500. गहू शरबती आवक 473 क्विंटल, 5,000 ते 6,000, सरासरी दर 5,500. ज्वारी मालदांडी आवक 753 क्विंटल, 6,000 ते 6,600, 6,300. मका लाल आवक 18 क्विंटल, 2,280, 2,321, 2,300. मका लाल आवक 4 क्विंटल, 2,700 ते 2,900, सरासरी दर 2,800. हरभरा गरडा आवक 28 क्विंटल, 5,000 ते 5,691, सरासरी दर 5,680. हरभरा बोल्ट आवक 19 क्विंटल, 5,200 ते 5,860, सरासरी दर 5,700. मूग हिरवा आवक 46 क्विंटल, 8,900 ते 9,600, सरासरी दर 9,250. तूर पांढरा आवक 12 क्विंटल, 5,500 ते 6,790, सरासरी दर 6,501. बटाटा तळेगाव आवक 26 क्विंटल, 1,000 ते 1,500, सरासरी दर 1,300. डाळिंब आरक्ता आवक 451 क्विंटल, 1,000 ते 10,000, 5,500. उडीद आवक 7 क्विंटल, 9,200 ते 10,400, 9,800. टोमॅटो लोकल आवक 2,694 क्विंटल, 1,000 ते 2,500, सरासरी दर 1,750. फ्लॉवर लोकल आवक 982 क्विंटल, 1,000 ते 2,000, सरासरी दर 1,500. कोबी आवक 3 क्विंटल, 500 ते 1,500, सरासरी दर 1,000. भेंडी आवक 5 क्विंटल, 1,000 ते 3,000, सरासरी दर 2,000. चिकू लोकल आवक 8 क्विंटल, 1,500 ते 5,000, सरासरी दर 3,200. संत्री लोकल आवक 42 क्विंटल, 3,000 ते 7,000, सरासरी दर 5,000. मोसंबी लोकल आवक 120 क्विंटल, 1,200 ते 6,600, सरासरी दर 3,900. दुधी भोपळा आवक 3 क्विंटल, 1,000 ते 2,200, सरासरी दर 1,600. श्रोते हो, हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजारभाव. याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान

0: सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर. मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: चे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
3: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण सारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी 4थ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रभानन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
4: आज देश की

0: धरती पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत एक महान देशभक्त भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है। मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
1: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे। गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे। देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे। सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध साखर आणि खत व्यवसायापुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत। बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले।
2: शुद्ध बीज मिलावट बगैर का बीज ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था ये तीनों हमने इसमें की।
1: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते। पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे।
3: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे।
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत। संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे। मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं। देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा, वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस

0: शिफारस केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण, सौंदर्य प्रसाधनं, वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श, कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली. त्यात सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्ण मोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आपण रात्रीचे 8:15 आहेत, प्रसारित करीत आहोत.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, एक कलाकार कार्यक्रमाच्या आजच्या या भागात मी वासंती आपलं सहर्ष स्वागत करते. प्रत्येक अनुभवलेल्या क्षणांशी, प्रसंगाशी आपली एक स्मृती, एक आठवण निगडीत असते. ते क्षण पुनरुज्जीवित झाले की त्या आठवणी देखील जिवंत होतात. आज सकाळी आजच्या या कलाकाराबद्दल लिहिताना मला अचानक हिरव्या गर्द झाडीत लपलेला खळाळत्या पाण्याचा एक सुंदर धबधबा, त्याच्यातून उडणारे रोमांचित करणारे तुषार, हे सर्व आठवलं. मान्य करते, त्या धबधब्यासोबत लिरिलची ती प्रसिद्ध जाहिरात देखील जोडली गेली. पण या कलाकारासोबत त्या आठवणींना जोडावंसं वाटलं. त्याचं कारण, त्याच्या चित्रपटातून, त्याच्या अभिनयातून, हालचालीतून जाणवणारा जोश, उत्साह, ताजेपणा आणि सगळं दुःख, कुरूपता याला वजा करूनही बाकी उरणारं सुंदर आयुष्य. श्रोते हो, हे कलाकार आपल्या चित्रपटात, एखाद्या चित्रपटात त्यांचं आगमन होण्याआधी, दिसण्याआधीच त्याची नोंद करत ती याहू या आरोळीनं. मी बोलते आहे आजचे आपले कलाकार शम्मी कपूर यांच्याबद्दल.

पेशावर येथे जन्म झालेले शमशेर राज कपूर म्हणजे शम्मी कपूर यांनी 1953 चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते जीवन ज्योती या चित्रपटातून, जो बऱ्यापैकी अयशस्वी ठरला. पुढे जवळपास 4 वर्ष फक्त अपयशाचा सामना करत चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यात गेली आणि त्यानंतर मात्र 1957 तुमसा नही देखा या चित्रपटानं त्यांचं आत्तापर्यंतचं सगळं अपयश धुऊन काढलं.

हिंसा नहीं देखा या चित्रपटानंतर शम्मी कपूर यांचा 1961 एक मूव्ही आला. त्याचं नाव होतं बॉयफ्रेंड, ज्यात शम्मी कपूर मधुबाला आणि धर्मेंद्र अशी बाकी कुठल्याही चित्रपटात फार कमी वेळा दिसलेली पेअरिंग तुम्हाला दिसली. हा चित्रपट त्या वर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तर होता, पण टॉपवर मात्र नाही. पण या चित्रपटात तब्बल 8 गाणी होती जी मात्र प्रचंड गाजली आणि त्यातली काही आजही ऐकली जातात आणि पाहिली देखील जातात, ती शम्मी कपूर यांच्या राजबिंड्या देखणेपणासाठी. या चित्रपटाव्यतिरिक्त 1953 रेल का डिब्बा हा चित्रपट आला, ज्यात मधुबाला आणि शम्मी कपूर एकत्र दिसले होते. यानंतर सर्वप्रथम ऐकूयात रेल का डिब्बा चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, शम्मी कपूर ज्यावेळी चित्रपट सृष्टीत आले त्यावेळी राज कपूर, दिलीप कुमार आणि देवसाब यांचा चित्रपट सृष्टीत दबदबा आणि अधिराज्य होतं. पण गोरापान रंग, निळे हिरवे डोळे, उंच शरीर यष्टी आणि शरीरात भिनलेला रिदम आणि मनात साठलेलं नृत्यप्रेम या सर्व गोष्टींचा मिलाफ करत शम्मी कपूर यांनी आपली अभिनय आणि नृत्याची एक वेगळी शैली तयार केली. त्यातला ताजेपणा आणि अनोखेपणा प्रेक्षकांना भावला आणि यातून त्यांचं एक वेगळं स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण झालं, ज्यामुळे ते आपल्या देशाचे एल्विस प्रेस्ले म्हणून ओळखले जाऊ लागले.

1961 मधल्या बॉयफ्रेंड चित्रपटातील ऑड पेअरिंगने शम्मी कपूर यांच्या खात्यात 8 सुपरहिट गाणी जमा केली, तर साऊथ इंडियन अभिनेत्रींसोबतच्या त्यांच्या पेअरिंगने त्यांना अनेक सुपरहिट चित्रपट देखील मिळवून दिले. सिंगापूर, प्यार किया तो डरना क्या, कॉलेज गर्ल आणि प्रिन्स हे यापैकी काही चित्रपट होत. 1970 नंतर मात्र वाढत्या वजनामुळे त्यांनी चित्रपटातून काम करणं कमी केलं आणि आपला एक अनोखा छंद जोपासला, तो म्हणजे कम्प्युटर्स या विषयाचा अभ्यास. शम्मी कपूर हे कम्प्युटर्स आणि इंटरनेटचं उत्तम ज्ञान असणारे पहिले बॉलिवूड व्हेटरन होत. त्यांनी आपल्या कपूर घराण्याची माहिती दर्शवणारी एक वेबसाईट देखील डिझाईन केली, जी आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती म्हणजे jungli.org.in. अशा या बहुआयामी इलेक्ट्रिफाईंग व्यक्तित्वाला आदरांजली देत मी वासंती आजच्या या कार्यक्रमातून आपली रजा घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन आपली आवड. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार
2: सर.
1: कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे.
2: हो सर, मी मुक्कामपोस्ट चौका कळजीला संभाजीनगर इथून चंद्रकांत गोमटेवाडकर सर.
1: बोला चंद्रकांतजी. बोला.
2: सध्या वातावरण छान आहे, परमेश्वराची कृपा आहे. आषाढे वारी येते जवळ.
1: होय होय.
2: हो तर सर, स्वतःला माझ्या शुभेच्छा सर.
1: शुभेच्छा द्यायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की तसा माझ्या दृष्टी मला असं वाटतंय की योग्य वेळी पाऊस पडतोय. म्हणजे शेतकरी आपल्या पेरण्या करून मग वारीला जायला तयार म्हणजे तयारी करतील अशी.
2: हो बरोबर सर. शेतकरी बांधले सर्व आनंदात कामामध्ये मग नक्की जाऊ पंढरपूर.
1: आणि हा कामं करून मग शेतीची पहिली जी पेरणीची कामं आहेत ती करून मग वारीला जायला मोकळे होतील.
2: हो सर. हो सर.
1: असंच होऊ दे. पांडुरंगाकडे प्रार्थना करूया की यावेळेचं पीक हाताला लागू दे आणि कुठलंच कोणाचंच नुकसान होऊ नये. चालेल चंद्रकांतजी, गाणं कोणतं ऐकूया?
2: माझं माहेर पंडे आज म्हणलं अभंग. एकदम आज अभंग येतो.
1: हो हो हो हो. माझे माहेर पंढरी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं. चालेल ऐकू.
2: मित्र प्रथम तुम्ही आणि भोगोली फुरसुरे अनिल नाईक आणि जवाहरलाल भाई पटेल सुरेश जाधव.
1: चालेल चालेल. सगळ्यांनी मिळून हा अभंग ऐकूया. धन्यवाद.
2: हो हो. धन्यवाद सर. धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: हा नमस्कार, मी सौ कल्पना चांदमजी बंब बोलते, वाल्लेकरवाडीहून.
0: हा बोला कल्पना ताई, बोला.
1: हा मला ते पावसात, पाऊस सुरू आहे ना, तर ते गाणं ऐकायचं होतं आपल्या आवडमध्ये.
0: हा हा.
1: आला आला वारा,
0: बर बर,
1: संगे पावसाच्या धारा,
0: हो
1: पाठवणी करू चला, निघाल्या सासुरा सया, निघाल्या सासुरा, हे ऐकायचंय.
0: हो हो, हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातलं गीत आहे. ऐकूया ऐकूया कल्पनाताई, धन्यवाद.
1: खूप दिवसांनी सर, 5-6 महिन्यांनी फोन लागलाय माझा.
0: बर बर, कारण मध्ये तुमचा आवाज ऐकला मी, तो दुसऱ्या कार्यक्रमात असेल कदाचित, कारण मध्येही तुम्ही फोन केला होता एकदा. चालेल, ऐकूया ऐकूया, धन्यवाद.
1: ओके ओके, धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हेलो,
0: नमस्कार.
1: नमस्ते. ॲडवोकेट
0: कार्यक्रम आहे,
1: दीपक
0: फोन
1: धर्मगुप्ती.
0: इन आपल्यावर आपलं
1: हां
0: स्वागत आहे.
1: हो, नमस्ते. ॲडवोकेट दीपक धर्मगुप्ती बोलतोय, करवीरवरून.
0: दीपक जी नमस्कार, बोला
1: प्रसाद कुलकर्णी. ओ, नमस्ते.
0: बोला
1: तर
0: बोला.
1: आजच्या कार्यक्रमातलं गीत जे आहे,
0: हां हां
1: की चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु.
0: अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे.
1: मराठी क्लासिकल प्रकारामधलं गीत आहे.
0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आहे.
1: जयवंत कुलकर्णी गायलेलं गीत, कवयित्री शांता शेळके,
0: होय होय होय.
1: आणि संगीतकार जे आहेत ते देवदत्त साबळे.
0: होय होय होय.
1: माझ्या मते एक अल्बम होता कवी गौरव शांता शेळके, यामध्ये ते गीत.
0: हा नाही, अशा बऱ्याच अल्बम मध्ये ही गीतं असतात.
1: बऱ्याच अल्बम मध्ये, करेक्ट करेक्ट.
0: म्हणजे आता जयवंत कुलकर्णी यांच्या अल्बम मध्ये ते गीत असेल, शांता शेळके यांच्या अल्बम मध्ये ते गीत असेल, देवदत्त साबळे, म्हणजे जे जे कलाकार त्याच्याशी संबंधित आहेत
1: संबंधित
0: त्यांचं हे गीत होतं, त्यामुळे वेगवेगळ्या अल्बम मध्ये हे गीत असतात. पण हे अतिशय अजरामर असं गीत आहे, म्हणजे त्या संगीतासकट सगळं लक्षात राहत आहे.
1: सगळं सगळं सुंदर संगीत आणि बोल पण सुंदर, आणि त्यामुळे दीर्घकाळ मनात राहून गुणगुणावंसारखं वाटतं. कधीही असलं म्हटलं तरी एकदम टवटवीत
0: आहे. होय होय.
1: गाणं लक्षात राहायचं अजून एक कारण असं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा माउथ ऑर्गन शिकत होतो, दिला मला होता भेट, त्यावेळेला स्वतःच शिकत असताना मी ते हे गाणं वाजवायचा प्रयत्न केला होता.
0: अरे बापरे, खूप दमछाक करणारं गाणं आहे माउथ ऑर्गन.
1: हो हो हो हो हो. त्यावेळेला लक्षात येत नाही, पण तोंडात बसलेलं गाणं होतं म्हटल्यानंतर प्रयत्न केला. आणि आज अशी गंमत आहे की आजही जेव्हा मी हे गाणं माउथ ऑर्गन वरती वाजवतो, आता बऱ्यापैकी शिकलोय वाजवतोय, आणि कसं होतं की सुरुवातीला मी ज्या नकळत चुका केल्या होत्या त्याच पहिल्यांदा एक 2-3 मिनिटं त्याच चुका होतात.
0: बरोबर.
1: शब्द डोक्यात
0: बसले
1: केल्यामुळे.
0: हाताशी माउथ ऑर्गन आहे आता?
1: आता नाहीये.
0: नाहीये,
1: म्हणजे हे नाही.
0: कसं आहे की तुमच्याकडनं ते ऐकायलाही जरा मजा आली असती थोडीशी.
1: हो, नक्की नक्की.
0: हरकत नाही, हरकत नाही. पुढच्या वेळेला असंच एखादं गाणं घेऊन आणि हाताशी माउथ ऑर्गन ठेवा, त्याच्यावरही ऐकता येईल.
1: नक्की नक्की.
0: श्रोते बरेच वेळा गाऊन दाखवतात, पण असं एखादं वाद्य वाजवत असतील
1: नक्की
0: ते तसं ऐकायला आणखीन वेगळी मजा येते. बाकी
1: वेगवेगळी मजा येते.
0: चालेल. दीपकजी, तुम्हाला शुभेच्छा आहेत. या गाण्याचे भरपूर वेळा प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढच्या वेळेला असं चुकणार नाही गाणं तुम्ही म्हणता म्हणून. नाही तर तुम्ही छानच वाजवत असाल, पण तरी सुद्धा.
1: प्रोफेशनल नाहीये, पण हाऊस म्हणून छंद.
0: हाऊस म्हणून, हाऊस म्हणून. आपल्याला अजिबात प्रत्येक गोष्ट व्यावसायिक करायचीच नाहीये.
1: करायची
0: काही गोष्टी स्वतःसाठी, स्वानंद स्वांत सुखाय म्हणतात तशी, त्याच्यासाठी करायची. आपण जेव्हा एकटे असतो ना, आपण एकटे असतो त्यावेळेला, आपण आपल्यात जे असतो त्यावेळेला हे असे छंद जोपासायचे असतात.
1: छंद जोपासायचे असतात. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे.
0: बरोबर.
1: आता हे मला कधी ऐकायला मिळेल? माझ्यामध्ये सोमवारी रात्री
0: 10-11 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून, आणि मंगळवारी दुपारी 12-1 या वेळात विविध भारती 101
1: FM वरून.
0: धन्यवाद धन्यवाद दीपक जी, ऐकूया.
1: धन्यवाद. हो हो.

0: नमस्कार.
1: हां नमस्ते सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: मी पुरुषोत्तम गाडे चिखली बुलढाण्यावरून बोलतो.
0: बोला पुरुषोत्तमजी, बोला.
1: दृष्टीहीन शिक्षक आहे.
0: बर बर.
1: आणि आता सप्टेंबरला मी रिटायर होईल.
0: अच्छा, बर बर. म्हणजे आता अगदी दोनच महिने राहिले, 2-3 महिने.
1: हो हो,
0: बरोबर बरोबर.
1: तर म्हटलं चला आता फोन करूया. आता पाऊस पण खूप पडतोय, आता 22 तारखेपासून आमच्याकडे.
0: हो हो, सगळीकडेच पडतोय. महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडतोय.
1: पुण्याला पण आहे का पाऊस?
0: अगदी जोरदार चालू आहे. मुंबई, पुणे, पुढे सगळीकडे. आपलं कुठे नाही असं नाहीये, सगळीकडे पाऊस चालू आहे.
1: असंच बसत राहो ही ईश्वरच्या प्रार्थना करूया.
0: हो, खरंच आहे, खरंच आहे. पावसाची आवश्यकता आहे, म्हणजे पिण्यासाठी पण आणि शेतांसाठी पण.
1: सगळ्यांसाठीच पावसाची,
0: सगळ्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. चाल पुरुषोत्तमजी,
1: त्या आधारावर एक गीत ऐकायचंय मला.
0: हा हा.
1: आला पाऊस मातीच्या वासात.
0: हो, पुष्पा बागदर यांनी गायलेलं. वा, अतिशय छान गाणं आहे. आणि मला असं वाटतं लहानपण हे गाणं ऐकण्यातच गेलं असं म्हणायला हरकत नाही.
1: मला खूप खूप म्हणजे खूपच आवडत.
0: आणि पाऊस आला की पहिली काही गाणी जी लागतात ना, त्याच्यात आला पाऊस मातीच्या वासात हे इतकं सुंदर गीत. अगदी अगदी अगदी बरोबर बरोबर. चालेल चालेल, जरूर ऐकूया पुरुषोत्तमजी. आणि पावसाचं स्वागत या गीतांनी करूया.
1: आणि माझे नाव सांगू का थोड्या?
0: हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. सगळ्या मित्रांची नावं सांगा, घरातल्यांची नावं सांगा.
1: हा, माझे मिसेस आहे जिजाबाई पुरुषोत्तम झाडे.
0: बर.
1: आणि माझा भाऊ मुलगा आहे आशिष झाडे.
0: हा.
1: आणि माझी सुनबाई अश्विनी झाडे. आणि माझे दोन नातू आयुष झाडे आणि अद्वैत झाडे.
0: बर बर, चालेल चालेल. सगळ्यांना मिळून हे छानसं पावसाचं गीत ऐकूया.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
2: मी बळीराम साबळे पाटील.
0: हो नमस्कार. नमस्कार.
2: लिंबारोई देवी तालुका जिल्हा बीडहून बोलतो सर.
0: बोला बळीरामजी, बोला बोला.
2: आज आपल्याला गीता ऐकायचंय. एक
0: हा, कोणता ऐकूया?
2: कसं आहे आपला पाऊस चालू झालेला आहे सर.
0: हो बरोबर.
2: हा, आणि पावसाचं गीत ऐकायचं बघा.
0: हा, कोणतं?
2: आला पाऊस, आला पाऊस मातीच्या ग वासात ग.
0: वा वा, क्या बात आहे. तुमच्या आधीच एक पुरुषोत्तमजी आपले एक

0: होते आहेत त्यांनी पण हेच गीत सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे दोघांना आणि सगळ्यांनाच आपण हे गीत ऐकूया. पुष्पा पागधरे यांनी गायलेलं आहे.
1: सर दोन तीन स्त्रोत आपले.
0: हो हो सांगा.
1: आणि किल्ले दारूर के जलालबाई,
0: हा
1: अभिमान्यू साबळे, रामहरी कदम, मारोती भोसले, नारायण शिर्के, दत्ता डाके, साहेबराव पाटील व तुळशीराम शिंपले सगळेजण मिळून सर आपण गीत ऐकत होत.
0: वा वा छान. सगळे मिळून ऐकायचं कारण सगळ्यांकडे पाऊस पडतोय.
1: हो आणि सगळ्यांना छान वाटतंय गीत आहे आपल्याला.
0: छान छान खरंच आहे छान. हो
1: हो
0: चालेल चालेल. बळीरामजी ऐकूया मग सगळे मिळून हे गीत.

0: नमस्कार,
1: नमस्कार.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: रानी तालुका भोकरदन जिल्हा जालन्याचा विष्णू सरदे बोलतो सर.
0: विष्णूजी बोला.
1: हा कुलकर्णी सर बोलता ना?
0: होय होय होय होय. विष्णूजी बोला.
1: सर आज मला एक गीत ऐकायचं होतं बा.
0: हा कोणतं?
1: मोहम्मद रफी आणि पुष्पा पागदर यांनी गायलेलं गीत आहे.
0: हा
1: अगं पोरी सांभाळ दर्याला तुफान आयल भारी.
0: हो वा वा, छान
1: छान छानस कोळी गीत आहे.
0: हो हो हो.
1: आणि याच्या गीतकारा वंदना विठणकर आहेत.
0: वंदना विठणकर आहेत, बरोबर
1: आहे ना?
0: हो हो हो हो.
1: तर फार छान असं गीत आहे ते.
0: होय होय होय.
1: आणि दिवस पण आता पावसाचे चालू आहेत.
0: हो, आणि आपले जे कोळी लोक आहेत त्यांच्यासाठीच हे खास गीत आहे. त्यांच्या आयुष्याचं वर्णन या सगळ्याच्यात आहे. तर म्हणजे गाण्यात ना असू दे, पण हे एक काय म्हणूया त्याला, की कोळी बांधवांनी हे एकमेकांना सांगितलेला हा इशारा आहे की आता उधाण आलेलं आहे, आता मात्र दर्यात जायचं नाही, आपला जीव सांभाळायचा आहे. पण त्याच्यातही खटाळपणा आहे. हा हा. मोहम्मद रफी आणि पुष्पा
1: गीतूसाठी माझे काही मित्र होते.
0: हा हा हा.
1: नैनी बाळू हिवाळे.
0: हा.
1: संभाजीनगर इथून अनिल गडवे.
0: हा.
1: देऊळगाव राजा इथून अरुण डिगोळे.
0: हा हा.
1: आणि सय्यद जलालभाई.
0: बर बर.
1: आणि धनंजय वाघ.
0: चाल चाल, सगळे मिळून हे गीत ऐकूया. मोहम्मद रफी आणि पुष्पा पागदरे यांनी गायले.
1: हा
0: धन्यवाद धन्यवाद.

0: नमस्कार
1: हॅलो.
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड.
1: सुभाषजी,
0: सुभाषजी थोडस कुठेतरी आडोशाला या ना, वाऱ्याचा खूप आवाज येतोय.
1: हा मी आता सध्या गावाला आहे ना सर.
0: हा हा, पण काय झालं की ते आपल्या रेकॉर्डिंग मध्ये वाऱ्याचा आवाज आला तर तुमचं बोलणं ऐकू येत नाही म्हणून सांगितलं थोडस.
1: काय सध्या पावसाचं लय अवघड झालंय सर. काय
0: नाही नाही, पाहिजे ना अवघड कसं आहो, पाऊस पडलाच पाहिजे ना.
1: पाऊसच पाहिजे कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बघा, पाऊस नाही. आता काय झालंय, आमच्याकडे काही लोकांनी पेरणी केल्या आणि काही लोक अशी वर ढगाकडे बघा लागले.
0: काय सांगतो, तुमच्याकडे पाऊस नाहीये?
1: नाही.
0: कुठे कुठल्या भागात म्हणताय तुम्ही? पाण्याचे राव गाव
1: करमाळा.
0: हा करमाळा
1: राव तालुका करमाळा जिल्हा.
0: बापरे, इकडे मुंबई पुण्याकडे तर पाऊस थांबायला तयार नाही अजिबात.
1: तिकडे थांबायला नाही.

0: पाऊस नाही बघा, असे कट्टर वसऱ्या वसऱ्या आपली थोडी थोडी येते तर लगेच जाते. तर
1: हो नाही खरं, भरपूर पडला पाहिजे, नुसता भीज पाऊस उपयोगाचा नाही.
0: वारं भरपूर आहे बघा, वारं
1: आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, काय बघूया आपण, परमेश्वर पांडुरंगाकडे प्रार्थना करूया की सगळीकडे पाऊस येऊ दे, सगळे शेतकरी सुखावू देत.
0: कसं पहिलं कसं होतं, पाऊस भरपूर त्यामुळं काय टेन्शन येत नव्हतं.
1: येईल येईल येईल, जरा थोडा आमच्याकडे पडून गेला की मग तुमच्याकडे पाठवतो आम्ही.
0: हा, पावसाळी गीत भरपूर आठवते पण पाऊस नाही.
1: नाही नाही, अहो आपण गीत गाऊया, येईल पाऊस आपोआप. कोणतं गीत ऐकूया
0: आपलं, ते सरजामधलं फेमस गीत आपलं,
1: हा चिंब पावसानं.
0: चिंब पावसानं, कारण पाऊस सुरू व्हायला की आपलं पत्र कायम असायचं.
1: हो हो हो हो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आहे. चालेल चालेल, हो चालेल, ऐकूया ऐकूया सुभाष.
0: हे गीत तुम्हाला बी आवडते मला चांगलं नक्की माहिती.
1: हो, सगळ्यांना आवडते नक्की.

0: पावसानं, कारण पाऊस सुरू व्हायला की आपलं पत्र कायम असायचं.
1: हो हो हो हो. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आहे. चालेल चालेल. हो चालेल, ऐकूया ऐकूया सुभाष.
0: हे गीत तुम्हाला बी आवडते मला सांग नक्की माहिती.
1: हो सगळ्यांना आवडते नक्कीच नक्कीच. चालेल ऐकूया ऐकूया सुभाष. हो चालेल, धन्यवाद.

0: नमस्कार
1: नमस्कार कुलकर्णी जी, मी रवींद्र कुडाळकर बोलतो.
0: नमस्कार. फोन इन आपल्या आवड कार्यक्रमात रवींद्रजी आपलं स्वागत आहे, बोला.
1: खरं तर आपल्या आयुष्यामध्ये वर्षात न एकदा येणारा दिवस म्हणजे आपला वाढदिवस असतो.
0: खरंय, खरंय, अगदी खरंय.
1: आणि मला मित्र, नातेवाईक, फेसबुक मित्र, विविध क्षेत्रातील मान्यवर यांना वाढदिवसाबद्दल फोन करायला आवडतं आणि त्यातून एक सदृढ नातं निर्माण होतं.
0: अगदी खरंय, अगदी खरंय.
1: कारण धावपळीच्या या जीवनशैलीमध्ये आपण नेहमी नेहमी काही कोणाशी संवाद साधत नाही, फोनही खूप कमी करतो.
0: हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे.
1: आणि भेटी सुद्धा काही निमित्तानेच होत असतात.
0: हो हो हो, खरंय, खरंय.
1: असेच माझे कौटुंबिक स्नेहांकित मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर यांचा 7 जुलै वाढदिवस.
0: अरे वा, बर बर बर.
1: खरं तर लहानपणापासून अभिजितच्या आई पूर्वाश्रमीच्या नीता शारंगदेव, आम्ही अहमदनगरला ज्या भागात राहायचो, भिंगार कॅम्प, तिथे त्या राहायच्या. आणि त्याचे वडील महाराष्ट्र बँकेतून सेवानिवृत्त अधिकारी अनिल खांडकेकर हे देखील नगरचे.
0: बर बर बर.
1: पण काही वर्षांनी नाशिकमध्ये मी स्थलांतरित झाल्यानंतर पुन्हा योगायोगाने आम्ही एकाच भागात राहायचो.
0: अरे वा, बर बर.
1: मग हो, घरी जाणं येणं, त्यातून मग अभिजितच्या अगदी लग्नालाही जाण्याचा योग पुण्यात आला होता. आणि अभिजितनं रेडिओ जॉकी म्हणून एका खाजगी वाहिनीला सुरुवात केली.
0: हो हो हो.
1: नंतर तो एका खाजगी दूरचित्रवाहिनीला वृत्त निवेदक म्हणून देखील काम केलं. आणि महाराष्ट्राच्या सुपरस्टार या स्पर्धेतून तो अभिनेता म्हणून लौकिकास आला.
0: बरोबर बरोबर.
1: खरं तर बाळाचे पाय पायऱ्या दिसतात या उक्तीप्रमाणे त्याच्या आई बाबांनी त्याला नेहमीच प्रोत्साहित केलं.
0: वा.
1: आणि आज आपण त्याला विविध मालिका, सिनेमा, नंतर निवेदन करताना पाहतो. खूप छान कुटुंब आहे. पाय जमिनीवर असणारं हे कुटुंब म्हणजे अभिजितला देखील कधी फोन केला बोला काका म्हणतो.
0: वा वा, छान.
1: प्रत्येक वाढदिवसाला माझा फोन असतो, तर अभिजितला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा या निमित्तानं.
0: हो, आपण सगळेच देऊया.
1: हो, अगदी. रंगतसंगत चित्रपटातील प्रवीण दवने यांचं गीत आहे. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रवींद्र साठे, सुदेश भोसले आणि विनय मांडके यांच्या आवाजातलं. आणि चित्रित झालंय लक्ष्मीकांत बेडे, रमेश भाटकर, उदय टिकेकर आणि अशोक शिंदे यांच्यावर.
0: होय होय होय.
1: यामध्ये अर्चना जोगळेकर देखील आहेत या चित्रपटात. तर डोळ्यातून हे आसू फुलावे, आयुष्य आमचे लाभो तुला आहे, जगनेचं गाणे असावे, हॅपी बर्थडे टू यू अभिजित.
0: चालेल चालेल, खूप छान गीत आहे.
1: हो, पुणे आकाशवाणीच्या वतीने या मोठ्या कलाकाराला, एक निगर्वी व्यक्तिमत्वाला, निविनम्र व्यक्तिमत्वाला आपण शुभेच्छा देऊया.
0: सगळे मिळून शुभेच्छा देऊया. तुमच्या निमित्ताने आम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा द्यायला मिळत आहेत, त्यामुळे त्याचा आनंद आहे. तर रंगत संगीत चित्रपटातल्या या हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊया.
1: नक्कीच, धन्यवाद कुलकर्णी.

0: नमस्कार.
1: हॅलो, नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: प्रसाद कुलकर्णी सर ना?
0: हो नमस्कार.
1: नमस्कार सर. नमस्कार, राजेंद्र माने बोलतो, बेंबळी तालुका माढा जिल्हा सोलापूर मधून.
0: बोला बोला राजेंद्रजी, तुमच्याकडे काय पाऊस परिस्थिती?
1: दोन तीन दिवस झाले, नुसतं आभाळ येते बघा, दिवसभर ऊन पडत नाही, ढगाळ वातावरण, रस्त्याही वाऱ्यावारी जाते सर.
0: अच्छा, अरे बापरे. कारण काय झालं, त्याच भागातले आणखीन एक करमाळ्याचे श्रोते आहेत, त्यांचा फोन आला होता. ते पण म्हणले की पाऊस काय पडत नाही, नुसतंच आपलं ढग येऊन जातात आणि थोडे शिंतोडतात आणि निघून जातात. बरोबर,
1: वाऱ्यावारी जाते सगळं.
0: हो बरोबर आहे, साहजिक. पण पाऊस पडला पाहिजे.
1: पाऊस पडला पाहिजे. एक महिना झालं पाऊस नाही, जून महिना पूर्ण गेला कोरडा.
0: हो नाही, ते तर यावेळेला सांगितलंच होतं की जून महिन्यात नाही, पण आता खरं म्हणजे सगळीकडे पाऊस पडतोय तर आम्हाला वाटलं की तिकडेही पडत असेल.
1: नाही.
0: राजेंद्रजी, आपण, मी म्हटलं तसे पांडुरंगाला प्रार्थना करूया की लवकरात लवकर सगळीकडे पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखावू दे. बळीराजाला आपली कामं पूर्ण करायची आहेत पेरणीची. हा, तर त्यामुळे ते सगळ्यासाठी पाऊस मात्र फार गरजेचा आहे. बरं, आज गाणं कोणतं ऐकूया?
1: तर आता आषाढी वारीचा सोहळा जवळ आलेला आहे. महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपूरची आषाढी वारी 25 जुलै 2026 रोजी आहे.
0: हो हो हो हो.
1: त्यासाठी संतांच्या पालख्यांचं प्रस्थान.

0: प्रस्थान हळूहळू व्हायला लागलेलं आहे. 21 तारखेला गजानन महाराज पालखीचं प्रस्थान बुलढाण्यावरून झालेलं आहे.
1: हो हो.
0: 24 जूनला आधी शेट्टी मुक्ताबाई नगरचं जळगाववरून प्रस्थान झालेलं आहे.
1: होय होय.
0: आणि 29 जून रोजी निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान नाशिक त्र्यंबकेश्वरहून झालेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि आपल्या दोन संत मानाचे संतांचे पालख्याचं प्रस्थान 7 आणि 8 तारखेला
1: हो.
0: देव आणि आनंद तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने आहे.
1: हो बरोबर बरोबर बरोबर. तर त्यानिमित्ताने
0: आपल्याला भक्ती गीत ऐकायचं होतं प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामधलं.
1: हा हा.
0: पंढरीची वाट.
1: बर बर बर बर. जरूर जरूर. आणि जे वारीमध्ये जाणार आहेत आपले सगळे वारकरी मित्र, तर त्यांना सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया या वेळच्या पायी वारीसाठी, की त्यांचा प्रवास हा सुखाचा होवो आणि पांडुरंगानी त्यांची प्रत्येक प्रार्थना ही स्वीकारू अशीच आपण म्हणजे त्यांना शुभेच्छा देऊया आणि हे गाणं ऐकूया. चालेल. धन्यवाद धन्यवाद
0: धन्यवाद सर. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: हॅलो. मी दिगंबर काटे बोलतो.
1: अच्छा दिगंबर जी नमस्कार.
2: हा रसद जी.
1: हा बोला बोला.
2: आता वारी निघते.
1: हा हा.
2: पालख्या
1: हो निघणार आहे. हा बर बर. कोणतं?
2: पावलं चालत पंढरीची वाट.
1: अरे वा वा क्या वाट आहे. सगळीच पावलं आता पंढरीच्या वाटेने चालणार आहे. बरोबर. तुम्ही कधी गेलात की नाही वारीला? गेलात किंवा पंढरपूरला गेलात की नाही?
2: हो पंढरपूरला गेलेलो आहे. वारीला नाही गेलेलो.
1: अच्छा वारीला नाही गेलाय. पण मग कधी जायची इच्छा आहे की नाही?
2: हो जाईल.
1: जाणार ना नक्की?
2: हो हो.
1: बर काही हरकत नाही. पण पांडुरंगाला आपण आहोत तिथूनही नमस्कार केला तरी पोहोचतो.
2: बरोबर.
1: हा. पण वारीत जाण्याची एक मजा वेगळी असते आणि खऱ्या अर्थाने आपल्याला पांडुरंगाचं नामस्मरण करता येतं असं वाटतं. कारण सगळे जण फक्त नामस्मरण करत असतात, कोणीही कुठलीही तक्रार करत नसतं.
2: नाही
1: अजिबात. कोणीही असं म्हणत नाही की ही वारी आता नको, आता जाऊत नाही. जसं जमेल तसं लोक पोहोचत असतात आणि म्हणूनच पाऊले चालती म्हणतात.
2: हा.
1: म्हणजे पाऊलं चालतच राहतात तिकडे त्या दिशेने. त्यामुळे तो एक आनंद वेगळा आहे आणि पंढरपूरची ओढ वेगळी आहे ती.
2: हो ओढ लागलेली असते.
1: बरोबर बरोबर. दिगंबरजी आपण मग हे गीत ऐकूया आणि सगळे आपले वारकरी मित्र आहेत त्यांना शुभेच्छा देऊया.
2: हो हो. धन्यवाद सगळ्यांना पण आकाशवाणीला पण. हो धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.

कुलकर्णी। आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात। ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्लिश न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

0: in the Saurashtra and South Gujarat regions. In FIFA World Cup, Portugal will take on Spain in a round of 16 match at Arlington in US tonight. In another round of 16 match, co-host US will face Belgium in Seattle tomorrow morning. England, Norway, Morocco and France have already entered the quarterfinals. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त ऐकूयात. पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या 24 तासात नोंदवले गेलेले कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.1 अंश सेल्सिअस इतके होते. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी पुढील 24 तासासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता, तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार व तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मी वासंती आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.